0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुनेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद मिळवा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। आणि श्रोते हो, आपण मागील रविवारी जे आहे ते शो जो आहे तो रिपीट केलेला होता, कारण काही जणांना शो ऐकू आलेला नव्हता टेक्निकल प्रॉब्लेममुळं, असं आपण सर्वांनी सांगितल्यामुळं आपण जो शो आहे तो पुन्हा रिपीट टेलिकास्ट केलेला होता। आणि ज्या उर्वरित रचना आहेत तू मी आणि पाऊस या शीर्षकाखालील, त्या सर्व रचनांचा आपण आज आस्वाद घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजूया हा खेळ शब्दांचा, सजूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शो मधल्या आपण पहिल्या चारोळीकडे वळतोय, आणि जी सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून। अंजली सामंत मॅडम लिहित आहे डहाणू जिल्हा पालघर येथून। तुझ्या माझ्यात कायम तो असतो पण तो आल्यावर आठवणी बरसतो, तुझ्या माझ्यात कायम तो असतो पण तो आल्यावर आठवणी बरसतो। खिडकी बाहेर आपण बघतो त्या क्षणांसाठी तरसतो, खिडकी बाहेर आपण बघतो त्या क्षणांसाठी आपण तरसतो। आणि खरंय की पाऊस जो आठवणीतला सुद्धा असतो, आणि जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण खिडकी बाहेर पाहून त्या क्षणांसाठी तरसत असतो। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे। तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमरोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे। तर जणू काही थेंब आणि पानाचं नातं असतं, तसे आपण एकजीव झालेलो आहोत रोम रोमी ओघळून। तर खूप अप्रतिम सुंदर ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा कुळकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून। वर्षा कुळकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाड पूर्व मुंबई येथून लिहिलंय। त्या धुंद संध्याकाळच्या औचित पाऊस धारा, कोसळणाऱ्या गारा आणि सोसाट्याचा वारा। त्या धुंद संध्याकाळच्या औचित पाऊस धारा, कोसळणाऱ्या गारा आणि सोसाट्याचा वारा। ओले ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा। वा, ओले ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा। भीती ना मला कारण तुझ्या प्रेमाचा होता भक्कम सहारा, भीती ना मला कारण तुझ्या प्रेमाचा होता भक्कम सहारा, भक्कम सहारा। तर धुंद सायंकाळच्या औचित पाऊस धारा, कोसळणाऱ्या गारांना सोसाट्याच्या वाऱ्याला, आणि ओली ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा, या सर्वांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे। पुढच्या चारोळीमध्ये शशी दरेकर सरांनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहितायत शशी दरेकर सरांनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून सरांनी लिहिलंय की आपण विवाह बंधनात अडकताना काळे ढग जमा झाले होते, आपण विवाह बंधनात अडकताना काळे ढग जमा झाले होते, संसार रूपी जीवनात प्रवास करताना धुवाधार पावसात आपले प्रेम बरसत होते, संसार रूपी जीवनात प्रवास करताना धुवाधार पावसात आपले प्रेम बरसत होते, आपले प्रेम बरसत होते। वा, तर ज्या विवाह बंधनात अडकतानाच्या ज्या आठवणी आहेत, आणि जीवनरूपी प्रवास करताना सुद्धा संसाररूपी जीवनात प्रवास करतानाच्या सध्याच्या आठवणी, या सुंदर त्या सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय। श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून, तुझ्या साथीने कळावा मजला भिजण्याचा आनंद, तुझ्या साथीने कळावा मजला भिजण्याचा आनंद, तू मी आणि पाऊस घेऊयात जगण्याचा स्वानंद, तू मी आणि पाऊस घेऊयात जगण्याचा स्वानंद। वाह, तर मिळून जगण्याचा स्वानंद घेऊया असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। पावसात रंगून गेला आसमंत, तू मी अन प्रेमाचे अवघे क्षण। पावसात रंगून गेला आसमंत, तू मी अन प्रेमाचे अवघे क्षण। फुलले हे जीवन दोघांचे जणू, फुलले हे जीवन दोघांचे जणू, नाही राहिले कशाचे उणे पण, नाही राहिले कशाचे उणे पण। तर पावसात रंगून गेलेला आसमंत आणि प्रेमाचे तुझ्या माझ्यातले क्षण, त्यामुळं फुललेलं जीवन आणि आता कोणतंच उणे पण नाही, अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौरूपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून लिहिलंय। सौरूपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली तालुका खालापूर येथून की तू मी आणि पाऊस सरींमध्ये तुझं हसू ऐकू येत। वा, तू मी आणि पाऊस सरींमध्ये तुझं हसू ऐकू येत, भिजलेल्या त्या जुन्या क्षणांना आजही मन जपून ठेवत, भिजलेल्या त्या जुन्या क्षणांना आजही मन जपून ठेवत, जपून ठेवत। वा, तर सरींमध्ये तुझं हसू ऐकू येत, तर अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की तू आणि मी चिंब व्हावे पाऊस सरीत, नाहून निघावे प्रेमात बेभान होऊन दोघात। तू आणि मी चिंब व्हावे पाऊस सरीत, नाहून निघावे प्रेमात बेभान होऊन दोघात, असावी रिमझिम पावसाची साथ, पावसाची साथ। तर प्रेमात नाहून निघावं, बेभान व्हावं, खूप अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की मेघांनी गुपित माझ अलगद कानात घेतलं, पावसाच्या थेंबांनी नाव तुझं सुचवलं। मेघांनी गुपित माझ अलगद कानात घेतलं, पावसाच्या थेंबांनी नाव तुझं सुचवलं। तुझ्या सहवासात हरवतो प्रत्येक श्वास, तुझ्या सहवासात हरवतो प्रत्येक श्वास, तू मी आणि पाऊस मनाचा मधुमास, तू मी आणि पाऊस मनाचा मधुमास। वाह, तर तू मी आणि पाऊस जणू मनाचा मधुमास, अप्रतिम असे भाव होते। मनाचा मधुमास मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय तू मी आणि हा रिमझिम पाऊस, आणि धुंद करणारा ओल्या मातीचा सुवास। तू मी आणि हा रिमझिम पाऊस, आणि धुंद करणारा ओल्या मातीचा सुवास। कायम असावा हातात हात तुझा, कायम असावा हातात हात तुझा, असाच सुरू राहावा आपल्या प्रेमाचा प्रवास, असाच सुरू राहावा आपल्या प्रेमाचा प्रवास, प्रेमाचा प्रवास। तर हाती हात असावा आणि प्रेमाचा पाऊस, हा प्रेमाचा जो प्रवास आहे तो असाच कायम राहावा, खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौवनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून लिहिलंय। सौवनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की सख्या असतो जेव्हा सोबत तू, भरून या मन सुखावते मी। सख्या असतो जेव्हा सोबत तू, भरून या मन सुखावते मी। पावसासम आहे नाते आपले, पावसासम आहे नाते आपले, गारव्याची त्यात नसते कमी, गारव्याची त्यात नसते कमी। वाह, तर पावसासारखं आपलं नातं आहे ज्यामध्ये गारव्याची कमी नसते, आणि नातं हे असंच असलं पाहिजे, नाही का।

की ज्यामध्ये गाढवा असला पाहिजे. पुढच्या आपण चारोळीकडे बोलूया. महेश दुर्वे सरांनी मुलुंड मुंबई येथून लिहिले. महेश दुर्वे सर लिहित आहेत मुलुंड मुंबई येथून. सरांनी लिहिलंय की चिवचिव गोड तुझी कानात साठवून, मनातल्या मनात तुला संदेश पाठवून. वाह, चिवचिव गोड तुझी कानात साठवून, मनातल्या मनात तुला संदेश पाठवून, मेघ वर्षावात टाकीन तुला भिजवून, मेघ वर्षावात टाकीन तुला भिजवून, उतरलो मुसळधारेत प्रिये तुला आठवून, उतरलो मुसळधारेत प्रिये तुला आठवून, तुला आठवून. वाह, तर मनातल्या मनात तुला संदेश पाठवून, मेघ वर्षावात टाकीन तुला भिजवून. खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये रोहित विलास साळवे सरांनी पुणे चिंचवड येथून लिहिले. रोहित विलास साळवे सर लिहित आहेत पुणे चिंचवड येथून. पावसाचे ते थेंब टपोरे तुझ्या गाली रेंगाळतात, पावसाचे ते थेंब टपोरे तुझ्या गाली रेंगाळतात, तू मी आणि पाऊस रिमझिम बरसतात, तू मी आणि पाऊस रिमझिम बरसतात. वाह, तर तुझ्या गालावर रेंगाळणारे पावसाचे टपोरे थेंब आणि तिघेही रिमझिम बरसतात. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये योगिता रमेश मांजरे मॅडम यांनी पूर्णानगर अमरावती येथून लिहिलंय. योगिता रमेश मांजरे मॅडम लिहित आहेत पूर्णानगर अमरावती येथून. मी बोलते तू ऐकतोस, मी बोलते तू ऐकतोस, पावसासारखं प्रेम जणू शब्दांशिवाय भिजत राहत, पावसासारखं प्रेम जणू शब्दांशिवाय भिजत राहत, शब्दांशिवाय भिजत राहत. वा, तर मी बोलते तू ऐकतोस आणि प्रेम हे पावसासारखं आहे जे शब्दांशिवाय भिजत राहत. खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले. सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. तू आणि मी पावसात भिजल्याचे क्षण, तू आणि मी पावसात भिजल्याचे क्षण आजही माझ्या हृदयात आहे साठलेले, आजही माझ्या हृदयात आहे साठलेले, तू साथ सोडून गेल्याचे दुःख कायम माझ्या मनात राहिले आहे दाटलेले, तू साथ सोडून गेल्याचे दुःख कायम माझ्या मनात राहिले आहे दाटलेले, राहिले आहे दाटलेले. तर खूप अप्रतिम गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये श्रद्धा मगर मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय. श्रद्धा मगर मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून की मिठीत तिने घेतल्यावर आभाळ भरून आलेलं, मिठीत तिने घेतल्यावर आभाळ भरून आलेलं, पावसात चिंब भिजुनी मन गार गार झालेलं, पावसात चिंब भिजुनी मन गार गार झालेलं, मन गार गार झालेलं. वाह, खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीसोबत पुढच्या चारोळीमध्ये सूरज संदीप अनुभवणे सर लिहित आहेत देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून. सूरज संदीप अनुभवणे सरांनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड येथून लिहिले की तू माझी कारभारीन मी तुझा कारभारी या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की कारभारीन तुझा हात हातात घेऊनी मोह होई पावसात भिजायचा, शहारे यावे हसू तुझे खुलाव. कारभारीन तुझा हात हातात घेऊनी मोह होई पावसात भिजायचा, शहारे यावे हसू तुझे खुलाव, आणि नकळत माझा हृदय ठोका चुकावा, आणि नकळत माझा हृदय ठोका चुकावा. तर अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव सरांच्या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून. तू भिजायला लागली की पाऊस ही जोरात बरसतो, तू भिजायला लागली की पाऊस ही जोरात बरसतो, मी कोरडा पाषाण फकीर, मी कोरडा पाषाण फकीर तुझ्या प्रेम सरींना तरसतो, मी कोरडा पाषाण फकीर तुझ्या प्रेम सरींना तरसतो, तुझ्या प्रेम सरींना तरसतो. वाह वाह, तर खूप अप्रतिम भाव होते की मी तर कोरडा आणि कोरडा पाषाण फकीर फक्त तुझ्या प्रेम सरींना तरसतो. या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले.
सौनेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहितायत नाशिक येथून, रणरणत्या उन्हात तू तापलास तरी मी नाही तुझी काढणार समजूत, रणरणत्या उन्हात तू तापलास तरी मी नाही तुझी काढणार समजूत, मेघ सावळे येता बरसेल पाऊस, मेघ सावळे येता बरसेल पाऊस, पुन्हा आपसुकत जुळेल आपलं सूत, पुन्हा आपसुकत जुळेल आपलं सूत, आपलं सूत। वाह वाह, तर मी समजूत काढणार नाही, कारण जेव्हा पाऊस येईल तेव्हा आपोआप नातं हे छान होईल। तर खूप अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो, आणि आपण पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेणार आहोत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आणि तुम्ही RJ कैलास सोबत आहात। आनंदी रहा, आनंद लुटा, हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांचा।

0: सपोज आपने मुझे अभी आकर कहा कि आपका शरीर कमजोर है, एक आपकी बात को इग्नोर कर दो, ठीक है। सेकंड मैं कहूं कि मैं कुछ नहीं कर सकती उस बारे में, है कमजोर तो है, आई कांट हेल्प, खाना ऐसा है आजकल, पानी ऐसा है, मौसम ऐसा है, तो ये कमजोर है। थर्ड ऑप्शन इज ठीक है, आई स्टार्ट वर्किंग ऑन इट टुडे, एंड अगर मैं आज भी उस पर काम करना शुरू कर दूं, चाहे मैंने 50 साल कोई काम नहीं किया उसके ऊपर एंड वो कमजोर हो चुका है, बिल्कुल कमजोर हो गया, लेकिन आज भी अगर उस पर काम करना शुरू कर दिया, आई एम मूविंग फ्रॉम डिजीज टू हेल्थ। आज अगर काम करना नहीं शुरू किया उस पर, देन इट्स डिक्लाइनिंग फर्दर फर्दर फर्दर। तो आज डिप्रेशन नहीं होगा ये बात सुन के, लेकिन आज अगर ध्यान नहीं रखा और कल अगर कोई बड़ी बात आ गई तो ताकत नहीं होगी उसको फेस करने में, तब डिप्रेशन होने का चांस होता है। आज इस बात को सुनने से नहीं होना चाहिए, आज एक रियलाइजेशन होनी चाहिए।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळूया। पुढच्या रचनेमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला इथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि द्वैत अद्वैताचा खेळ, व्यक्त नि अव्यक्ताचाच मेळ। तू मी नि द्वैत अद्वैताचाच खेळ, व्यक्त नि अव्यक्ताचाच मेळ। पाऊस सांधतो आपुला अधुरावा, पाऊस सांधतो आपुला अधुरावा। तू नि मी यातील भेद नुरावा, तू निमी यातील भेद नुरावा, भेद नुरावा। वाह, तर द्वैत अद्वैताचा खेळ म्हणजे तू निमी आहे आणि व्यक्तनी अव्यक्ताचा मेळ आहे। आणि शेवटच्या ओळीमध्ये मॅडमनी लिहिले की पाऊस दुरावा सांधत असताना तू आणि मी यातील भेद नुरावा। आणि खरंच की पाऊस हा दुरावा सांधत असतो आणि ज्यामुळं जो भेद आहे तू आणि मी मधला तो नुरला पाहिजे। खूप अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये काव्य प्रतिभा या नावाने सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। काव्य प्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। तू मी आणि पाऊस रिमझिम बरसणारी सर, तू मी आणि पाऊस रिमझिम बरसणारी सर। पावसात भिजता भिजता बेधुंद मनाची लहर, पावसात भिजता भिजता बेधुंद मनाची लहर। वाह, तर बेधुंद करणारा पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। भावना पंधरे मॅडम लिहित आहे चंद्रपूर येथून की ढगांनी लिहिले प्रेमपत्र, सरींनी त्याला शब्द दिले। वाह, ढगांनी लिहिले प्रेमपत्र, सरींनी त्याला शब्द दिले। तू मी आणि पाऊस भेटता, तू मी आणि पाऊस भेटता, क्षण सारेच सुवर्ण झाले, क्षण सारेच सुवर्ण झाले। वाह, खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून। सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की ओल्या मातीचा सुगंध चिंब भिजवणारा पाऊस, ओल्या मातीचा सुगंध चिंब भिजवणारा पाऊस। सोबतीला तुझ्या आठवणी, जाणवते तुझ्या असण्याचा भास, जाणवते तुझ्या असण्याचा भास। आणि खरंय की चिंब भिजवणाऱ्या पाऊस, पावसात आणि ओल्या मातीच्या सुगंधात तुझ्या आठवणी, या जणू तू असण्याचा भास करून देतात। खूप अप्रतिम सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये राणी दुष्यंत खेडीकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। राणी दुष्यंत खेडीकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, केसातला न भिजलेला मोगरा। वाह, उगाच झटकत होतीस, पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, केसातला न भिजलेला मोगरा उगाच झटकत होतीस। पापण्या आडवून गालावर तेवढा ओघळत होता, पापण्या आडवून गालावर तेवढा ओघळत होता, तो श्रावण अखेरचा तेवढाच बरसत होता, तो श्रावण अखेरचा तेवढाच बरसत होता, तेवढाच बरसत होता। वाह वाह वाह, खरच की पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, आणि केसात न भिजलेला मोगरा उगाच झटकत होतीस. खूप गहिरास शब्दांकन प्रतिम भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय की होता तोच साक्षीदार त्या दिवसाला जेव्हा तू दिला होकार माझ्या प्रेमाला. होता तोच साक्षीदार त्या दिवसाला जेव्हा तू दिला होकार माझ्या प्रेमाला. बळ दिले त्याने माझ्या मनीच्या स्वप्नाला. बळ दिले त्याने माझ्या मनीच्या स्वप्नाला. तू मी आणि पाऊस जपूया घट्ट मैत्रीला. तू मी आणि पाऊस जपूया घट्ट मैत्रीला. जपूया घट्ट मैत्रीला. खूप अप्रतिम पावसाबद्दलचे पावसातल्या आठवणीबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मंगेश मनोहर रेडीज सरांनी वेरवली कोरले रत्नागिरी येथून लिहिलंय. मंगेश मनोहर रेडीज सर लिहित आहेत वेरवली कोरले रत्नागिरी येथून. तू मी आणि पाऊस करू गंमत जम्मत. मस्त भिजू दोघे पावसात पाऊस संपेपर्यंत. तू मी आणि पाऊस करू गंमत जम्मत. मस्त भिजू दोघे पावसात पाऊस संपेपर्यंत. पाऊस संपेपर्यंत. तर पावसात भिजून गमती जमती करूया असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. ओळखीची खूण नभ बरसती सरीतून. वा. ओळखीची खूण नभ बरसती सरीतून. तुझे माझे मनही ओले झाले पावसातून. तुझे माझे मनही ओले झाले पावसातून. तर तुझ आणि माझं मन हे पावसात ओलं झालं. आणि जेव्हा सरीतून न परसत होते त्यावेळी ओळखीची खूण वाटली. तर पाऊस आणि ओळख पाऊस आणि आठवणी याबद्दल अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौस्मिता विलास सावंत मॅडम यांनी भांडुप मुंबई येथून लिहिलंय. सौस्मिता विलास सावंत मॅडम लिहित आहेत भांडुप मुंबई येथून. रम्य त्या आठवणी तू मी आणि पाऊस एकाच छत्रीत. रम्य त्या आठवणी तू मी आणि पाऊस एकाच छत्रीत. ओले चिंब शहारले अंगधुंद. ओले चिंब शहारले अंगधुंद. चाललो आपल्याच मस्तीत. चाललो आपल्याच मस्तीत. तर पावसातल्या अप्रतिम आणि सुंदर अशा आठवणींना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये प्रिया गौरव भांबुरे मॅडम लिहित आहेत तळेगाव दाभाडे पुणे येथून. प्रिया गौरव भांबुरे मॅडम यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथून लिहिलंय की ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. आजही आठवतोय पहिला पाऊस. आजही आठवतोय पहिला पाऊस. अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास. अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास. माझा श्वास. वा. तर ओल्या तुझ्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय. रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. मी भटकणारा वादळ तू चमकणारी वीज. पावसा फिरतो सोबत सगळे काही विसरून. पावसा फिरतो सोबत सगळे काही विसरून. तर वादळ आणि वीज याची उपमा देऊन अप्रतिम सरांनी शब्दांकन केलेलं होतं. संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की तू भेटलीस पाऊसी अलगद बरसू लागला. तू भेटलीस पाऊस यालगत बरसू लागला. माझ्या मनातला ऋतू नकळत हिरवा झाला. वा. थेंबांनी काही लिहिले नव्हते आभाळावर. थेंबांनी काही लिहिले नव्हते आभाळावर. तरी प्रत्येक सरीत तुझेच नाव उमटेत राहिले. तरी प्रत्येक सरीत तुझेच नाव उमटेत राहिले. उमटत राहिले. वा. तर तू भेटलीस पाऊस बरसू लागला आणि मनातला ऋतू नकळत हिरवा झाला. थेंबांनी आभाळावर नाव जरी लिहिलेलं नसलं तरी प्रत्येक सरीत तुझं नाव उमटत होतं. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिले. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज येथून. कधी तू शीतल हवा आणि मी पाऊस धारा. कधी तू शीतल हवा मी आणि मी पाऊस धारा. तुझ्या माझी या प्रेमाचा खळखळे गोड झरा, तुझ्या माझी या प्रेमाचा खळखळे गोड झरा गोड झरा, वाह वाह, तर तू शीतल हवा मी पाऊस धारा, आणि दोघांच्या प्रेमाचा खळखळणारा गोड झरा मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, आणि त्या सुंदर चारोळीमध्ये दत्ता मोरसकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. तू सोबत असलास की पाऊस आवडतो मला, तू सोबत नसलास तरी तो आवडतो मला. तू सोबत असलास की पाऊस आवडतो मला, तू सोबत नसलास तरी तो आवडतो मला. कारण डोळ्यांना पूर आला तरी पावसात सहजपणे तो लपवता येतो मला. कारण डोळ्यांना पूर आला तरी पावसात सहजपणे तो लपवता येतो मला. वाह, तर खूप सुंदर भाव सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये संगीता प्रकाश घनवट मॅडम लिहित आहेत सातारा करंजे येथून. सौ संगीता प्रकाश घनवट मॅडम यांनी सातारा करंजे येथून लिहिलंय की तू मी आणि पाऊस धारा प्रेमाचे क्षण अनुभवतोय. तू मी आणि पाऊस धारा प्रेमाचे क्षण अनुभवतोय. सुसाट सुटला गार गार वारा, सुसाट सुटला गार गार वारा, सुगंध मातीचा दरवळतोय, सुगंध मातीचा दरवळतोय. वाह, तर तू मी आणि या पाऊस धारा ज्यामध्ये प्रेमाचे क्षण आपण अनुभवतोय, गार सुसाट वारा आणि मातीचा दरवळणारा सुगंध मॅडमच्या या अप्रतिम रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून, आणि मॅडमनी लिहिलंय तू अथांग निळे आकाश मी विस्तीर्ण धरती, बरसता अवखळ जलधारा मणी आनंदा ए भरती. वा, तू अथांग निळे आकाश मी विस्तीर्ण धरती, बरसता अवखळ जलधारा मणी आनंदा येती भरती. युगानुयुगे नाते अपुले पाऊस धारा जोडित जाती, युगानुयुगे नाते अपुले पाऊस धारा जोडित जाती. पशुपक्षी झाडे वेली नवचैतन्याचे गीत गाती, पशुपक्षी झाडे वेली नवचैतन्याचे गीत गाती. तर युगानुयुगाचं आपलं नातं आहे, आणि पाऊस धारा ज्या आहेत ते पाऊस धारा या नात्याला ज्या आहेत त्या जोडत जातात. खूप अप्रतिम भाव या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये आसावरी सौ आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी सांगली इथून लिहिले. सौ आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत सांगली येथून. तू मी आणि पाऊस अजूनही जिवंत आहे, तू मी आणि पाऊस अजूनही जिवंत आहे. एक एक टपोऱ्या थेंबात या आठवणींचा गंध आहे, एक एक थेंबात या आठवणींचा गंध आहे. वाह, तर प्रत्येक थेंबांमधला आठवणींचा गंध मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. तू प्रेमी मी मनमौजी पावसाच्या जलधारा, तू प्रेमी मी मनमौजी पावसाच्या जलधारा. सायकलीवर ओले चिंब आनंदी आनंद सारा, सायकलीवर ओले चिंब आनंदी आनंद सारा. वाह वाह, तर पावसातला जो आनंद असतो त्या पावसातल्या आनंदाला खूप अप्रतिमरित्या या सरांनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. तू मी आणि पाऊस सोबती एकमेकांचे, तू मी आणि पाऊस सोबती एकमेकांचे. भिजून जाता ओले चिंब भाव उमटतील प्रेमाचे, भिजून जाता ओले चिंब भाव उमटतील प्रेमाचे. वा, तर आपण सोबती आहोत तिघे जण, तू मी आणि पाऊस. भिजून ओले चिंब झाल्यानंतर प्रेमाचे भाव उमटतील, असे अप्रतिम सुंदर शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की पाऊस आणि सोबतीला तो किंवा ती खूप मधुर अशा आठवणी ज्या असतात त्या पावसासोबतच्या आपल्या असतात. आणि आपण मागील शो मध्ये आणि या सुद्धा शो मध्ये त्याच अप्रतिम आणि सुंदर अशा आठवणींना जे आपले साहित्यिक मान्यवर आहेत त्यांनी शब्दबद्ध केलेलं होतं त्याचं सादरीकरण करत आहोत. आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा दुसऱ्या

0: पुनेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, अपन अपने आज शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत। आणि आपल्याला पुढच्या ज्या सुंदर सुंदर रचना आहेत त्या आपल्याला सुंदर रचना पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच यांनी। आणि भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप समूहाच्या मान्यवरांनी पाठवलेल्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत। त्यामधील श्रीमती माणी कल्लप्पा नागावे मॅडम लिहित आहेत कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथून। श्रीमती माणी कल्लप्पा नागावे मॅडम यांनी कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। रोजच असतो समवेत तो मी आणि पाऊस, रोजच असतो समवेत तो मी आणि पाऊस, चिंब चिंब धारेत नाहून मिटली तना मनाची हौस, चिंब चिंब धारेत नाहून मिटली तना मनाची हौस। तर अप्रतिम असे भाव या सुंदर चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये स्नेहल तावरे मॅडम यांनी लिहिलंय की त्याची वाट पाहून पाहून अंगाची लाही लाही झाली, त्याची वाट पाहून पाहून अंगाची लाही लाही झाली, माझ्या प्रेमा खातर तो बरसला आणि तन मन तृप्त करून गेला, माझ्या प्रेमा खातर तो बरसला आणि तन मन तृप्त करून गेला। तर अप्रतिम शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होते। प्रेमाची कबुली या शीर्षकाखाली सौ सुगंधा जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय। सौ सुगंधा जगदळे मॅडम लिहित आहेत जयप्रकाश नगर नागपूर येथून की बाहेर पाऊस पडतोय धुवाधार तो आणि मी घट्ट धरून हातात हात, बाहेर पाऊस पडतोय धुवाधार तो आणि मी घट्ट धरून हातात हात, एकमेकांच्या साथीने ओले चिंब झालो पावसात, एकमेकांच्या साथीने ओले चिंब झालो पावसात, दिली त्याने प्रेमाची कबुली घट्ट पकडून मला कवेत, दिली त्याने प्रेमाची कबुली घट्ट पकडून मला कवेत। तर पावसाच्या साथीने प्रेमाची दिलेली कबुली अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये संगीता खरे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। संगीता खरे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, गरमागरम बटाटे वडा चला करूया फस्त तो मी आणि पाऊस, माहोल एकदम मस्त, गरमागरम बटाटे वडा चला करूया फस्त तो मी आणि पाऊस, माहोल एकदम मस्त, माहोल एकदम मस्त। तर पावसातल्या अप्रतिम सुंदर अशा आठवणी ज्या आहेत त्या आठवणी सजवण्याच्या अनुषंगाने अप्रतिम भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत पुढच्या चारोळीमध्ये। बेधुंद बरसला या शीर्षकाखाली सौ प्रमिला कुलकर्णी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। सौ प्रमिला कुलकर्णी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की श्रावणाची रिमझिम सुरू होती तो मी आणि पाऊस तो बेधुंद, श्रावणाची रिमझिम सुरू होती तो मी आणि पाऊस तो बेधुंद, बरसत होता मयूर नर्तनासम, बरसत होता मयूर नर्तनासम, पावसात भिजण्याचा आगळा आनंद, पावसात भिजण्याचा आगळा आनंद। तर पावसात भिजण्याच्या आनंदाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये मानसी बापट मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। मानसी बापट मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय, पाऊस मस्त कोसळतोय तो मी आणि पाऊस, पाऊस मस्त कोसळतोय तो मी आणि पाऊस, आल्याचा चहा आणि भजी खातोय, आल्याचा चहा आणि भजी खातोय। पाऊस म्हटलं की भजी आली, तर त्याबद्दलचे मॅडमचे अप्रतिमाचे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये छाया पुराणिक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। छाया पुराणिक मॅडम लिहित आहेत पुणे येथून, तो आणि मी जीवनसाथी सोबतीला पाऊस बहरे प्रीती, तो आणि मी जीवनसाथी सोबतीला पाऊस बहरे प्रीती, धरून मौन आले हात हाती, धरून मौन आले हात हाती, जाणवली मनात मुग्ध प्रीती, जाणवली मनात मुग्ध प्रीती। वाह, तर पावसासोबत बहरलेली प्रीत आणि मौनामध्येच हाती आलेले हात आणि जाणवलेली मनातली मुग्ध अशी प्रीती मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये शैला सोमन मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। शैला सोमन मॅडम लिहित आहेत पुणे येथून, कोसळे तो सहस्त्रधारांनी उभे आम्ही चिंब भिजुनी, कोसळे तो सहस्त्रधारांनी उभे आम्ही चिंब भिजुनी, थरथरे काया हुरहुरमनी, थरथरे काया हुरहुरमनी, तो मी अन पाऊस उन्मनी, तो मी अन पाऊस उन्मनी। वाह वाह, तर तो सहस्त्र दारांनी कोसळत असतो. आम्ही चिंब भिजुनी उभे असतो आणि थरथरलेली काया मनातली हुरहुर. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीकृष्ण कुलकर्णी सर लिहित आहेत. श्रीकृष्ण कुलकर्णी सरांनी लिहिलंय की रपरप असा तो पाऊस धबधबल्या विचारातली मी, रपरप असा तो पाऊस धबधबल्या विचारातली मी, सारा कोसळतो पाऊस, सारा कोसळतो पाऊस, सारा कोसळतो पाऊस, तिघेही अस्थिर, तू तिथे मी, तू तिथे मी. वा, तर रपरप असा तो पाऊस आणि धबधबल्या विचारातली मी, खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुषमा साखरे मॅडम लिहित आहेत कोरोची येथून. सुषमा साखरे मॅडम यांनी कोरोची येथून लिहिलंय की रिमझिम पाऊस हात त्याचा हाती, रिमझिम पाऊस हात त्याचा हाती, तो मी आणि पाऊस त्या ओल्या चिंबराती, तो मी आणि पाऊस त्या ओल्या चिंबराती, ओल्या चिंबराती. वाह वाह, तर रिमझिमणाऱ्या पावसातला हाती घेतलेला हात आणि त्या अप्रतिम सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. पुढच्या चारोळीमध्ये शिल्पा दिवेकर मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे येथून. शिल्पा दिवेकर मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिलंय की जलधारा घेऊन आला वारा, तो मी आणि पाऊस ओली धरा, जलधारा घेऊन आला वारा, तो मी आणि पाऊस ओली धरा, गरम मस्त भजी खाऊ जरा, गरम मस्त भजी खाऊ जरा, टपटप पडती मोठ्या गारा, टपटप पडती मोठ्या गारा. वाह वाह, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या चारोळीमध्ये गया मुरलीधर गवळी, गया मुरलीधर गवळी मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस एकत्र बाहेर पडलो, की आवाज आहे, तो मी आणि पाऊस एकत्र बाहेर पडलो आणि गंमतच झाली, ओले चिंब घरी आलो, ओले चिंब घरी आलो. तर पावसातले खूप सुंदर अप्रतिम असे क्षण मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये निरागस मनात ओलावा या शीर्षकाखाली डीपीएस बी सागर सरांनी कल्याण इथून लिहिलंय. डीपीएस बी सागर कल्याण इथून लिहित आहेत. त्यांनी लिहिलंय ओली खिडकी चहाचा कप, ओली खिडकी चहाचा कप आणि एकटं बसलेलं मन, सगळं तसंच आहे. ओली खिडकी चहाचा कप आणि एकटं बसलेलं मन, सगळं तसंच आहे. किती साधे सोपे आणि सरळ शब्द आहेत, परंतु यामधला अर्थ किती गहरा आहे नाही का श्रोते हो. की खिडकी ओली आहे, चहाचा कप आहे आणि मन मात्र एकटं आहे, सगळं जसंच्या तसंच आहे. खूप गहिराचं शब्दांकन, निशब्द करणारे भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौभक्ती विठ्ठल मुळये मॅडम यांनी मुंबई येथून लिहिले. सौभक्ती विठ्ठल मुळये मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, मी थोडीशी ओशाळलेली, तो माझ्यात हरवलेला, क्या बात आहे. तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, मी थोडीशी ओशाळलेली, तो माझ्यात हरवलेला, तो माझ्यात हरवलेला. खूप सुंदर प्रेमभाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये अनिल दाभाडे सरांनी रसायनी येथून लिहिलंय. अनिल दाभाडे सर लिहित आहेत रसायनी येथून. तो मी आणि पाऊस चिंब चिंब भिजलो, तो मी आणि पाऊस चिंब चिंब भिजलो, माळरानावर खेळताना एकमेकात रमलेलो, माळरानावर खेळताना एकमेकात रमलेलो. तर तिथे भिजले, चिंब चिंब भिजले आणि माळरानावर एकमेकात रमले, खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. विद्या प्रधान मॅडम यांनी ठाणे येथून घट्ट नाते या शीर्षकाखाली लिहिलंय की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते. तर अप्रतिम प्रेमभाव आणि पावसाबद्दलचे भाव या अप्रतिम चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती अरविंद केंजळे मॅडम लिहित आहेत. सौ स्वाती अरविंद केंजळे मॅडम यांनी लिहिलंय की तो आणि मी आज निघालो होतो फिरायला, तो आणि मी आज निघालो होतो फिरायला, सवे आता पाऊस ही झाला, सवे आता पाऊस ही झाला, तिघांनाही खूप आनंद झाला, तिघांनाही खूप आनंद झाला. तर पावसामध्ये फिरणं आणि त्यावेळी झालेला आनंद या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौ ऐश्वर्या सूर्यवंशी मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. सौ ऐश्वर्या सूर्यवंशी मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. तो भेटला पाऊसही अलगद येऊन गेला, तो भेटला पाऊसही अलगद येऊन गेला. माझ्या मनात प्रेमाचा गंध दरवळून राहिला, माझ्या मनात प्रेमाचा गंध दरवळून राहिला. क्षण सारे विरले काळाच्या प्रवाहात, क्षण सारे विरले काळाच्या प्रवाहात. आठवणींचा पाऊस आजही तोच बरसला, आठवणींचा पाऊस आजही तोच बरसला. वाह वाह, तर तो भेटला तेव्हा पाऊस आलेला होता. मनामध्ये प्रेमाचा गंध दरवळून गेलेला होता तो तसाच आहे. सारे क्षण जरी काळाच्या प्रवाहामध्ये विरलेले असले तरी आठवणींचा पाऊस आजही बरसतोय. खूप अप्रतिम भाव होते.

0: सो नाउ इट्स योर चॉइस, आप जितनी देर खुश रहना चाहते हैं क्रिएट इट।
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: सुमेधा दिवान मैडम यांनी सांगली येथून लिहिले, सुमेधा दिवान मैडम लिहित आहेत सांगली येथून, तो मी आणि या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय धुंद मस्त धुंद हवा, तो आणि मी हवा, मस्त धुंद हवा तो आणि मी हवा, हातात हात हवा चहाचा कप हवा, हातात हात हवा चहाचा कप हवा। तर अप्रतिम चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अनिता जगताप मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौ अनिता जगताप मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की पावसासारखा तूही अचानक यावं असं वाटतं, पावसासारखा तूही अचानक यावं असं वाटतं, तुझ्या आठवणीत ही माझं मन पावसासारखंच दाटतं, तुझ्या आठवणीत ही माझं मन पावसासारखंच दाटतं। तर पाऊस आल्यानंतर सुख दुःखाचे असंख्य क्षण जे आहेत ते डोळ्यासमोर तरळतात, मन दाटून येतं, त्याबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौभाग्यश्री अविनाश पाटील मॅडम लिहित आहेत सांगली येथून। सौभाग्यश्री अविनाश पाटील मॅडम यांनी सांगली येथून लिहिलंय, रिमझिम बरसतात पावसाच्या सरी आठवण येते या नभापरी, रिमझिम बरसतात पावसाच्या सरी आठवण येते या नभापरी, या पावसात तुझ्या माझ्या आठवणी जगते आहे मनी साठवणी, या पावसात तुझ्या माझ्या आठवणी जगते आहे मनी साठवणी, जगते आहे मनी साठवणी। वा, तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये राजश्री पाटील मॅडम यांनी सुरत येथून लिहिले, राजश्री पाटील मॅडम लिहित आहेत सुरत येथून, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते, क्या बात आहे, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते या पाऊसचे पानांवरती, या पाऊसचे पानांवरती नाव त्याचेच मी लिहिते, नाव त्याचेच मी लिहिते। वाह वाह, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते, अप्रतिम शब्दरचना होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ सविता भोकरे कांबळे मॅडम यांनी कर्जत रायगड येथून लिहिले, सौ सविता भोकरे कांबळे मॅडम लिहित आहेत कर्जत रायगड येथून, आणि चारोळीमध्ये मॅडमने लिहिले की तो मी आणि पाऊस आहे तसाच आठवणीत, तो मी आणि पाऊस आहे तसाच आठवणीत, पाऊस तो आजही वाहतो, पाऊस तो आजही वाहतो निर्झर माझ्या पापणीत, निर्झर माझ्या पापणीत। वाह, डोळ्यातला पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हर्षाली प्रसन्न कर्वे मॅडम लिहित आहेत, सौ हर्षाली प्रसन्न कर्वे मॅडम यांनी लिहिलंय की तो आणि मी एका छत्रीत दोघे जण, तो आणि मी एका छत्रीत दोघे जण, चिंब भिजलो पाऊस ऋतूंचा सण, चिंब भिजलो पाऊस ऋतूंचा सण। वाह, तर दोघे जण एका छत्रीमध्ये भिजलो आणि पाऊस जो आहे तो ऋतूंचा सण आहे असं शब्दांकन रचनेमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये रवींद्र राजमानी सर लिहित आहेत कोल्हापूर येथून, रवींद्र राजमानी सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की तो मी आणि पाऊस संतत धारेत बसलेलो, तो मी आणि पाऊस संतत धारेत बसलेलो, आठवणींच्या कल्लोळात प्रेम भावनेत गुंफलेलो, आठवणींच्या कल्लोळात प्रेम भावनेत गुंफलेलो। तर प्रेम भावनेमध्ये आठवणींच्या कळलात गुंफलो, गुंफलेलो आम्ही आहोत असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ ऋचा हनुमंत महाबळ मॅडम यांनी सिंधुदुर्ग येथून लिहिले, सौ ऋचा हनुमंत महाबळ मॅडम लिहित आहेत सिंधुदुर्ग येथून, तो मी आणि पाऊस पावसातली ती धुंद रात्र, तो मी आणि पाऊस पावसातली ती धुंद रात्र, मोहाच्या त्या क्षणाने पुलकित झालेले गात्र, मोहाच्या त्या क्षणाने पुलकित झालेले गात्र। तर पावसातली ती रम्य रात्र मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये श्री दिलीप देवराम जाधव सरांनी लिहिलंय जव्हार जिल्हा पालघर येथून, श्री दिलीप देवराम जाधव सर लिहित आहेत जव्हार जिल्हा पालघर येथून, यशवंतनगर मोर्चा बौद्धवाडा जव्हार जिल्हा पालघर येथून सर लिहित आहेत, रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून। वाह, रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून, ती पाऊस आणि मी सर्व, ती पाऊस आणि मी सर्व प्रफुल्लित होतात हर्षातून, प्रफुल्लित होतात हर्षातून। अप्रतिम असं शब्दांकन होतं की रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून. पाऊस हा मोती शिंपणाऱ्या नभातून बरसत आहे. अप्रतिम अशी उपमा या चारोळीमध्ये होती श्रोते हो. पुढच्या चारोळीमध्ये भारती भरत शिरसाट मॅडम लिहित आहेत नंदुरबारेतून. भारती भरत शिरसाट मॅडम यांनी नंदुरबारेतून लिहिलंय, तो अवखळ उन्हाळ मी नाजुकणार, तो अवखळ उन्हाळ मी नाजुकणार, दोघांनाही आवडतो पाऊस मुसळधार, दोघांनाही आवडतो पाऊस मुसळधार. वाह वाह, तर तो अवखळ उन्हाळ आहे आणि मी नाजुकणार आहे, पण मुसळधार पाऊस मात्र दोघांनाही आवडतो. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये वर्षा बहिरट मॅडम लिहित आहेत पुणे इथून. वर्षा बहिरट मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की पाऊस धोधो बरसत धाव घेई धरणी काठी, पाऊस धोधो बरसत धाव घेई धरणी काठी, तशीच एखादी अनाम ओढ, तशीच एखादी अनाम ओढ घेऊन येईल का तुला माझ्यापाशी, तशीच एखादी ओढ घेऊन येईल का तुला माझ्यापाशी, तुला माझ्यापाशी. वाह वाह, तर जसा पाऊस धरणी काठाकडे धाव घेतोय, तशीच एखादी अनामाची ओढ तुला माझ्यापाशी घेऊन येईल का. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मानसी लाईद्वार मॅडम लिहित आहेत बेंगलोर येथून. सो मानसी लाईद्वार मॅडम यांनी बेंगलोर येथून लिहिले रेशमी पाऊस या शीर्षकाखाली, रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, हाताला हात लागे मन प्रेमाने जागे. वाह वाह, हाताला हात लागे मन प्रेमाने जागे, रिमझिम सूर जुळले, रिमझिम सूर जुळले, श्वास जवळ पिसळले, श्वास जवळ पिसळले, पाऊस साक्षी झाला, पाऊस साक्षी झाला, नाते ओले राहिले, नाते ओले राहिले. क्या बात, क्या बात. तर पावसाला रेशमी पाऊस असं संबोधून, रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, आणि जेव्हा हाताला हात लागतो मनामध्ये प्रेम जागतं, आणि रिमझिम सूर जेव्हा जुळतात तेव्हा श्वास जवळ पिसळतात, आणि पावसाच्या साक्षीनं ओलं झालेलं जे नातं आहे त्या पावसाच्या साक्षीनं ओल्या झालेल्या नात्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. तुम्ही आरजे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी राहा.

0: नमस्कार, मैं हूँ पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात। माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया। गजानन दशरथ पोटे सरांनी अकोला येथून लिहिलंय। गजानन दशरथ पोटे सर लिहित आहेत अकोला येथून। तो सखा माझा जीवलग जसे बरसणारा पाऊस, तो सखा माझा जीवलग जसे बरसणारा पाऊस, मी त्याच्या जीवनाचा भाग, मी त्याच्या जीवनाचा भाग, मनी असे सदैव त्याच्या भेटीची आस, मनी असे सदैव त्याच्या भेटीची आस। तर खूप अप्रतिम भेटीची आस सरांनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये रोहिदास पाडेकर सर लिहित आहेत डिंगोरे शिवजन्मभूमी येथून। पुढच्या चारोळीमध्ये रोहिदास पाडेकर सरांनी डिंगोरे शिवजन्मभूमी येथून लिहिलंय। तो रसभरीत आंबा मी छेडिता त्याला, तो रसभरीत आंबा मी छेडिता त्याला, तो लपून पाना आड तितक्यात पाऊस आला, तो लपून पाना आड तितक्यात पाऊस आला, तितक्यात पाऊस आला। वाह। आणि पुढच्या चारोळीमध्ये स्मिता यशवंत चौथे सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। स्मिता यशवंत चौथे सर लिहित आहेत कोल्हापूर येथून। की पावसासारखा कोसळणारा तो त्यात चिंब भिजणारी मी, पावसासारखा कोसळणारा तो त्यात चिंब भिजणारी मी, आम्हाला जोडणारा पाऊस आणि ओल्या नात्यांनी जोडलेले आम्ही, आम्हाला जोडणारा पाऊस आणि ओल्या नात्यांनी जोडलेले आम्ही। वाह वाह। तर पाऊस हा नातं जोडणारा आहे असं अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये योगेश श्रृंगारपुरे सरांनी पनवेल रायगड येथून लिहिलंय। योगेश श्रृंगारपुरे सर लिहित आहेत पनवेल रायगड येथून वारीची ओढ या शीर्षकाखाली। की तो मी आणि पाऊस आषाढीच्या वारीत नेहमी भेटतो, क्या बात आहे। तो मी आणि पाऊस आषाढीच्या वारीत नेहमी भेटतो, त्याच्या भक्तीत भिजताना पाऊस ही सखा वाटतो, त्याच्या भक्तीत भिजताना पाऊस ही सखा वाटतो, सखा वाटतो। अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये, सुंदर भक्तिमय रचना। पुढच्या चारोळीमध्ये स्मरण शीर्षकाखाली अरविंद कुळकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिलंय। स्मरण अरविंद कुळकर्णी सर मलकापूर येथून लिहित आहेत स्मरण शीर्षकाखाली। तो मी आणि पाऊस राहील कायम स्मरण, तो मी आणि पाऊस राहील कायम स्मरण, ओले चिंब गेलो तिथे तेव्हा भरले होते धरण, ओले चिंब गेलो होतो तिथे तेव्हा भरले होते धरण, भरले होते धरण। अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये। आणि पुढच्या चारोळीमध्ये शरद कुलकर्णी सरांनी कोथरूड पुणे येथून लिहिले। शरद कुलकर्णी सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून। पाऊस आणि तो मी भेट झाली पावसात, पाऊस आणि तो मी भेट झाली पावसात, नजरा नजर होताच पडलो आम्ही प्रेमात, नजरा नजर होताच पडलो आम्ही प्रेमात। तर पावसात प्रेमात पडलो, अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये निलिमा ताटके मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। निलिमा ताटके मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। आला आला ग पाऊस चिंब पावसात भिजू, सख्या हात घेना हाती थेंब पाकळ्यांनी सजू, आला आला ग पाऊस चिंब पावसात भिजू, सख्या हात घेना हाती थेंब पाकळ्यांनी सजू, थेंब पाकळ्यांनी सजू। अप्रतिम सुंदर असे भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते। आणि श्रोते हो, आजच्या शोची वेळ संपते, त्यामुळे आपण पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता भेटणार आहोत नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण शोची पोस्ट जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा शोमध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने रचना पाठवा। जे ओळींचं बंधन दिलेलं आहे त्या अनुषंगाने रचना पाठवा। आणि आपण रचना पाठवल्यानंतर आपलं नाव आणि गाव फक्त स्वतंत्र वेगळं पाठवावं। नाव आणि गावासोबत आपण आपला पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर किंवा इमोजी हे पाठवू नये। कारण रचनांचं संकलन करत असताना, आपल्या नावाचं पोस्टर बनवत असताना ते सर्व खोडावं लागतं। आणि आपण जर पूर्ण पत्ता टाकला तर सर्वांचे पूर्ण पत्ते जर आपण लिहिले तर आपल्याला ते पोस्टरवर घेणं शक्य नसतं। त्यामुळे आपण केवळ आपलं नाव आणि गाव हे स्वतंत्र पाठवावं, आपली रचना जी आहे ती स्वतंत्र पाठवावी। नाव आणि गाव स्वतंत्र पाठवावं असं जे आम्ही म्हणतो ते नाव वेगळं आणि गाव वेगळं नाही, नावासोबतच गाव जे आहे गावाचं नाव ते जोडून पाठवावं आणि रचना मात्र वेगळी पाठवावी. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। आपण मागच्या भागात शिकागो धर्म परिषदेतलं पहिलं भाषण, त्या भाषणावेळची स्वामीजींची स्थिती, भाषणाच्या प्रारंभी उद्गारलेलं त्यांनी बंधूंनो आणि भगिनींनो माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका ह्या वाक्याने काय चमत्कार केला त्याची थोडीशी अनुभूती पाहिली आपण। आजच्या सारखा त्याला मीडिया, समाज माध्यम, प्रसार माध्यम एवढी वेगवान नव्हती। आज शिंक आली तरी ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते। मी वारंवार सांगतो राजकारणात आपल्याला पडायचं नाही, राजकारण आपला भागही नाही। पण काल एक गमतीची गोष्ट पाहिली मी आणि मला हसू आलं की काय चाललंय हे, की कौतुकाने गांधीनगरला त्या शहांनी अर्ज भरल्यावर आपल्या नातीच्या डोक्यावरची हॅट काढली, पांढरी कॅप, आणि तिथे त्या पक्षाची टोपी, त्यांच्या पार्टीची टोपी घातली। त्या नातीने ती काढून टाकली आणि परत ती घ्यायला, असं 3 वेळा झालं आणि शेवटी तिनं तिची ती पांढरी टोपीच डोक्यावर घातली। अतिशय क्षुल्लक गोष्ट ही। आजोबा आणि नातीतला हा संबंध आहे, हा संपूर्ण जगासमोर आणि 10 वेळा तो दाखवण्याची काहीच गरज नव्हती। मी कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही विचारधारेचा नाही, पण आज समाज माध्यमावर काय करावं काय नाही, आणि आता तर ह्या 15-20 दिवसांमध्ये एवढा ऊत येईल उलट सुलट, मला एवढंच सांगायचं आहे स्वामीजींच्या वेळा प्रसार माध्यम एवढी नव्हती, एवढा त्याचा वेग नव्हता। आज जगाच्या कानाकोपऱ्यात उद्या माझ्या बाचेसुनेनी नाचसुनेनी जर ठरवलं की मामा आजोबांचं रेकॉर्डिंग ऐकायचंय, ती लागलीच तिच्याकडचा लॅपटॉप उघडून बसणार आणि तिला ते सगळं ऐकायला मिळणार, एवढं वेगवान झालेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायचंय पत्रकारांनी त्यांना गराडा घातला आणि एकच प्रश्नाचा भडीमार केला, स्वामीजी आपण एवढं प्रभावी, ओजस्वी, ठामपणे कसं बोललात, आणि हे सर्व ते इंग्रजीतून बोललेत हे लक्षात घ्या। हा एकच प्रश्न। आता त्यावरचं जे स्वामीजींचं उत्तर आहे ते खरोखर मनाला अंतर्मुख करणार आहे, मनाला विचार करायला लावणार आहे। आणि मग बघा त्यावेळची गुरु शिष्याचं नातं आणि आजचं नातं। पुन्हा मी माझ्यावर येईल, मी गुरु नाही हे मी अनेक वेळा सांगितलं, मी शिक्षक नाही, मी मार्गदर्शक आहे, तरी माझ्यावर माझ्या विद्यार्थ्यांनी देवासारखं प्रेम केलं हीच मला शारदा मातेने दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे। आजही 100 विद्यार्थी माझे पुण्यात आहेत विविध क्षेत्रात। तर ती गुरुभक्ती कशी आहे बघा। स्वामीजी अत्यंत विनयाने म्हणतात, काय लावलंय तुम्ही, सगळेजण एकच भडीमार करताय, तुम्ही फार छान बोलला, तुम्ही फार छान बोलला, ओजस्वी बोलला, फारच उत्कृष्ट बोलला, ठासून बोललात, आत्मविश्वासाने बोललात। अहो पण मी बोललोच नाही हो, काय सांगू तुम्हाला माझी अवस्था आणि माझी परिस्थिती किती विकट झाली होती, विचित्र झाली होती। अहो ज्याला माझं नाव पुकारलं गेलं त्याला सर्वांग कापत होतं, थरथरत, घसा कोरडा पडला होता, जी बात घेत होती, मी कसा बोलणार हो। पत्रकार तर ह्या खुलाशाने दिगमूड, दगडासारखे स्तब्ध. अहो स्वामीजी असं काय करताय तुम्ही? अहो तुम्ही अस्खलित इंग्रजीत मोजक्यात पण समर्पक भाषेत बोलला आणि आता आता ते चक्क नाकारतात. स्वामीजी, नाही हो, मी खरंच नाही बोललो. मी स्वतः सावरण्यासाठी, माझ्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत विनम्र भावाने मनापासून डोळे मिटून माझ्या आदरणीय परमपूज्य वंदनीय माझं श्रद्धेय श्री रामकृष्णांचं स्मरण केलं, माझ्या गुरुदेवाचं स्मरण केलं. आणि काय सांगू तुम्हाला, चमत्कारच झाला हो. माझे गुरुदेव माझ्या जिभेवर आरूढ झाले. ते बोलत होतो बोलत होते आणि त्यासाठी मी माझे नुसते ओठ हलवत होतो. बघा जरा, विचार करा, अंतर्मुख व्हा. केवढी असीम श्रद्धा आपल्या दैवतावर, आपल्या गुरुदेवावर, आपल्या जगविख्यात भाषणाचं सारं सारं श्रेय गुरुदेवाच्या या लाडक्या शिष्याने त्या निरक्षर अंगठाबहादर अडाणी गुरुदेवास देऊन टाकले, रामकृष्णांना दिले. धन्य तो महागुरु आणि धन्य तो त्यांचा महान शिष्य. ही नम्रता, ही गुरुबद्दलची श्रद्धाच स्वामीजींना जगविख्यात करून गेलेली. आता तिथे त्या वर्तमानपत्रात काय हेडलाईन्स आल्या, काय मथळे आले, सगळे तर काही देणार नाही मी, माझ्याजवळ भरपूर आहेत, पण मी फक्त 5 वृत्तपत्रांचे मथळे तुम्हाला सांगतो. शिका न्यूयॉर्क हेराल्ड, पहिल्याच पानावर जाड अक्षरात, शिकागो धर्म परिषदेतील सर्वात जास्त टाळ्या घेणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद होत. त्यांचं प्रभावी भाषण ऐकल्यावर असे वाटते की धर्म मार्गावर इतक्या पुढे गेलेल्या त्यांच्या देशात आपण मिशनरी म्हणजे ख्रिस्ती धर्म प्रचारक पाठवणं हा शुद्ध शुद्ध ढोंगीपणा व निर्बुद्धपणा होय. दुसरा पेपर, द प्रेस ऑफ अमेरिका, स्वामीजीच्या वक्तृत्वाच्या लोंढ्यात इतर साऱ्या वक्त्यांची भाषणं पार पार वाहून गेली. त्यांचं ओघवती वक्तृत्व, त्यांची माधुर्यपूर्ण वाचा वाणी सर्व श्रोत्यांच्या मनावर अंतःकरणावर ठसले. तिसऱ्या वृत्तपत्राची प्रतिक्रिया, बोस्टन इव्हनिंग ट्रान्सक्रिप्ट, स्वामी विवेकानंदांची सर आपल्या विश्वविद्यालयीन पंडितापैकी कोणातच नाही, म्हणजे जेवढ्या युनिव्हर्सिटी असतील. चौथं वृत्तपत्र इंडियन मिरर, स्वामी विवेकानंद मानवातील अतिमानव होत असा महापुरुष यापूर्वी अमेरिकेने कधी पाहिला नव्हता. पाचवं वृत्तपत्र पायोनियर, या सर्व धर्म परिषदेवर आणि सर्वसाधारण जनतेवर हिंदू धर्माचा जेवढा प्रभाव पडला तेवढा प्रभाव अन्य कोणत्याही धर्माचा पडला नाही. याप्रमाणे एका दिवसात संपूर्ण अमेरिकेत स्वामीजींचं नाव वृत्तपत्रांनी पोहोचलं, ज्या त्या त्याच्या मुखी एकच नाव, ते म्हणजे स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद. धर्मयोद्धा संन्यासी म्हणून ते सर्व जगात प्रख्यात झाले. परंतु स्वामीजी ची अवस्था मात्र फार विचित्र होती. व्याख्यान झाल्यावर त्या रात्री स्वामीजी एवढ्या मौशार गाद्या गिरद्या त्यांना झोप लागत नव्हती, तळमळत होते ते, कारण त्यांना त्यांचे गुरुदेव आठवत होते. माझे गुरु जर आज जिवंत असते तर त्यांना ही व्यक्तिपूजा, हा उदो उदो, हा जय जयकार सहन झाला नसता. गुरुदेव गुरुदेव मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा, म्हणजे विजयाच्या अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा स्वामीजी पूर्वीसारखेच लीन होते, नम्र होते आणि आपल्या गुरुदेवाजवळ पश्चाताप व्यक्त करत होते. अशी होती स्वामीजींची अवस्था.

आणि ते केवळ टाळ्या वाहवा मिळवण्यासाठी अमेरिकेत गेलेच नव्हते, त्या ते देव दुर्लभ प्रसिद्धीमुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले. माझ्या ठाकुरांना, माझ्या गुरुदेवांना या सर्वाचा अत्यंत तिटकारा होता. त्यांच्या आत्म्यास किती क्लेश आणि यातना होत असतील. स्वर्गातून ते म्हणत असतील, नरेंद्र काय मांडलंय तू, तुझं ध्येय काय, तुझं उद्दिष्ट काय. त्याच विचारांनी त्रस्त होऊन अत्यंत तळमळत नरेंद्रांनी स्वामी विवेकानंदांनी रात्र घालवली. त्यांना भोगविलासात लोळणाऱ्या पण मुक्तीसाठी चाचपडणाऱ्या, तडफडणाऱ्या सुखासीन अमेरिकनांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा होता. सर्वच त्यांचे प्रशंसक नव्हते तर विरोधकही होते. नाहीतरी तुकोबारायांनी म्हटलंच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. विवेकानंद त्यातले प्रमुख आक्षेप. विवेकानंद ज्या धर्माचा प्रचार करता तो आजचा प्रचलित हिंदू धर्म नव्हे. दुसरी प्रतिक्रिया, अशा उथळ चारित्र्यहीन पोरास परिषदेच्या बाहेरच काढून टाकले पाहिजे. मात्र ह्या मोजक्या दोन विरोधी प्रतिक्रिया मी इथे नोंदवल्या आहेत. मात्र उदारमतवादी, संयमी, जाणत्या अमेरिकनांनी हे सर्व आक्षेप धुडकावून लावले. फक्त स्वामीजींनीच या आरोपांचे निरसन करावे एवढंच सुचवलं. स्वामीजींचं दुसरं भाषण मी तुम्हाला आता या ठिकाणी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. विषय होता गीता तत्वज्ञान. मृत्यू. मृत्यू येणं म्हणजे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराचा आश्रय घेणं. सर्वत्र मीच भरलेला आहे अशी प्रचिती जेव्हा येते त्याच वेळी मृत्यूला जिंकता येते. मी आनंदमय आहे अशी जेव्हा खात्री होते तेव्हाच सारी दुःख आपल्यापासून दूर पळून जातात. आत्मा अमर असतो, देहरूपी वस्त्रात त्याचं वास्तव्य असतं. वस्त्र कधीतरी जुनं होणार, जीर्ण होणार, विरणार, फाटणार, फाटून आगेर नष्ट होणार, तेच देहाचे. तो झिजणार, व्याधीग्रस्त होणार, निरनिराळे आजार होणार, वृद्धत्व असध्य रोगाचं कारण होऊन नष्ट होणार. आत्म्याचे तसे नाही. तो अक्षय आहे, तो चिरकाल आहे, तो अनंत आहे, तो अमर आहे. स्वामीजींचं तिसरं व्याख्यान चा गोषवारा. विषय होता धर्म. अमुक एक पंथ, अमुक एक संप्रदाय, अमुक एक धर्म, हाच खरा पंथ, हाच खरा संप्रदाय आणि मी म्हणतोय तोच खरा धर्म आहे व अन्य सर्व खोटेच आहे हे सांगण्यासाठी व त्याचं समर्थन करण्यासाठी मी येथे आलेलोच नाही. ज्याप्रमाणे एका सूत्रात किंवा एका सुतात सारे मोती ओले जातात किंवा फुलं ओली जातात, त्याची माळ होते, त्याचा हार होतो, त्याचप्रमाणे साऱ्या मानवी जीवनात सर्व धर्म कसे सुसूत्र ओले गेले आहेत हे सांगण्यासाठी व गीतेतील महान संदेश देण्यासाठी मी इथे आलोय. माझा उद्देश गीतेचं तत्वज्ञान, गीतेची महती, गीतेचा कर्मयोग, गीतेचा धर्मयोग हे सांगण्याचा आहे. त्यातला संदेश बघा कसा आहे थोडक्यात. धर्मावरून उद्भवणारे सर्व कलह, संघर्ष, तंटे आता कायमचेच बंद व्हायस हवेत. राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली दुसऱ्या राष्ट्राला लुबाडण्याची, त्याचं शोषण करण्याची वृत्ती आता बंदच व्हायला पाहावी. धर्माच्या नावाखाली दुसऱ्यांच्या धर्मावर, पंथावर, संप्रदायावर होणारी आक्रमणे कायमचीच बंद व्हायस हवी. किती चपखल शब्द आजच्याही परिस्थितीला लागू होतात पहा. माझ्या देशातील धर्मप्रचारक तुमच्या देशवासियांना धर्मभ्रष्ट करण्यासाठी, सोप्या भाषेत बाटवण्यासाठी कधी इथं आले होते का? मग गलेलठ्ठ पगार देऊन तुमचे मिशनरी माझ्या देशात कशासाठी येतात वा त्यांना तुम्ही का पाठवतात? माझ्या देशाशी, माझ्या हिंदुस्थानाशी, माझ्या मातृभूमीशी असं दुष्टावा का? माझ्या देशाने, माझ्या मातृभूमीने, हिंदुस्थानने तुमचं काय घोडं मारलेलंय? तलवारीच्या धाकाशिवाय, पाशवी अन्याय बलाशिवाय ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार केला आहे असं जगातलं एक तरी ठिकाण मला दाखवा. दाखवू शकाल?
हिंदू धर्म संस्कृतीशी परिचित असे किती जण या समूहात आहे? 5-6 वर 7-8 हजार लोकांमधून फक्त 5 किंवा 7 लोकांनी हात वर केलेत, आणि ज्यांना हिंदू संस्कृती माहिती आहेत आणि ज्यांना आमची संस्कृती माहीतच नाही, तर त्या संस्कृतीची महती मोठेपणा कसा कळणार? आणि माझा जन्मसजात स्वभाव आहे, जे पटले ते स्वीकारले, जे पटणार नाही ते कधी स्वीकारणार नाही. कोणतंही ज्ञान जुजबी का होईना, माहीत नसताना तुम्ही माझ्या देशावर, माझ्या धर्मावर, माझ्या संस्कृतीवर टीका करण्याची हिम्मत कशी काय करू शकतात? प्रश्न प्रश्न प्रश्न, उत्तर न मिळणारे प्रश्न व मौनात गेलेला स्तब्ध झालेला अमेरिकन श्रोता वर्ग. खुशामत करणं हा माझा धर्मच नाही, स्पष्ट वक्तेपणाबद्दल मला माफ करा. 17 दिवसात धर्म परिषदेत स्वामीजींची 6 व्याख्यानं झाली. स्वामीजीच्या व्याख्यानासाठी श्रोतुवंद तिष्ठत असे. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी अमर्याद काळ त्यांची थांबण्याची तयारी असे. परिणामी श्रोत्यांची उपस्थिती शेवटपर्यंत राहावी यासाठी आयोजकांकडून शेवटी एक युक्ती करण्यात आली. स्वामीजींचं व्याख्यान सर्वात शेवटी ठेवण्यात येऊ लागलं. परिषदेला येण्यापूर्वी एका अप्रसिद्ध सामान्य संन्यासाचे रूपांतर परिषदेनंतर एक जगप्रसिद्ध संन्यासात झाले. अशी ही स्वामीजींची वाटचाल होती. पण मी तुम्हाला सांगतो, देश कुठलाही असो, धर्म कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, सद्विचाराबरोबर, सद्वर्तनाबरोबर दुराचार करणारे, कुटाळी करणारे लोक सर्वत्र असतात. त्याला ना देशाचं, ना धर्माचं, ना पंथाची सीमा असते, ना मर्यादा असते. स्वामीजींच्या चारित्र्यहननाचा एक प्रयोग कसा करण्यात आला आणि त्याच्यावर स्वामीजींनी किती रुद्ध मात केली ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. रसिक हो, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, मी प्रकाश वसंत फासे आपल्याशी, मला भावलेले स्वामी विवेकानंद यातून संवाद साधत आहे. आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना मी पुन्हा आश्वस्त करत आहे की उद्याचा प्रसंग किती करुण आहे, पण आज सांगतो, आनंदी रहा आणि आनंद लुटा. चारित्र्यावर घाला घालणाऱ्या प्रसंगावर स्वामीजींनी किती लिलया पण नम्रतेने, विनयशीलतेने मात केली हे आपण उद्या पाहणार आहोत. आणि चारित्र्य हनन करायला आलेल्या व्यक्तीचं रूपांतर कशात झालं ते सुद्धा आपण उद्या पाहणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

0: मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा पीछे।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोतेहो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजी जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या अर्थात अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो। आज 26 जुलै 2026 तारीख आली की जीव कासावीस होतो, कारण 26 जुलै 2005 आठवणी मनामध्ये रेंगाळायला सुरुवात होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पावसाने हाकार माजवला होता त्याच्यामध्ये अडकलेल्या अनेक कुटुंबियांची स्थितीगती डोळ्यासमोर येते आणि मग अलकप्रेमी रसिक श्रोते हो मन गलबलून येतं, मनामध्ये त्या ठिकाणी कालवाकलव सुरू होते। पण अर्थातच काळ हे या सगळ्यावरचं औषध असतं। अनेक पूर अनेक वादळवारी आपण माणसं सहन करतो आणि त्यातून नवनवीन काहीतरी शिकतो आणि सहज त्या ठिकाणी आपण जगायला पुन्हा सुरुवात करतो, नाही का मंडळी। आज प्रयोग क्रमांक 211 बघा ना, 200 होऊन आता 11वा प्रयोग सुरू आहे, म्हणजे द्विशतकोत्तर मजल अलकप्रेमी रसिक श्रोते आणि माझ्या तमाम प्रिय प्रिय लाडक्या अलककर मित्रांनो, केवळ तुमच्यामुळे आरजे जगदीशला हा टप्पा गाठता आला। चला प्रयोग क्रमांक 211 मधील पहिली झलक घेऊया। अलककार म ना दे अर्थात होरा पंडित मयुरेश देशपांडे पिंपरी चिंचवड, अलक गुरु, अलक महागुरु, अलकचे सर्वे सर्वा, अलकचे ज्ञानी, अलकचे सम्राट, अलकचे पंडित, किती विशेषण द्यायची आणि सगळ्यात महत्वाची, माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट, अलकचे मार्गदर्शक। योग्य अलक कशी लिहावे याचं योग्य मार्गदर्शन अलककार मयुरेश यांच्याकडून अनेक अलककार मित्र घेतात आणि आपली अलक सुधारण्याचा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतात। अलकप्रेमी रसिक श्रोते ऐकूया अलककार मयुरेश काय लिहितात। पुराच्या पाण्यात काय काय वाहून गेले, पंचनामा करणाऱ्या व्यक्तीने विचारले। विशेष काही नाही, तुफानी वादळात तरंगणाऱ्या एका बोटीचे चित्र होते ते वाहून गेले। अलककर मयुरेश वरवर तुमची अलक अगदी सहज सोपी वाटायला लागते। अलक वाचता वाचता त्यामध्ये अलक मधल्या त्या अलकत्वामध्ये त्या ठिकाणी रसिक प्रवेश करायला सुरुवात करतो आणि कधी त्या अलकचे पापुद्र त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतील याची आपल्याला म्हणजे शंकाच घेता येत नाही की तो काय काय विचार करत असेल। जसं मी तुमची अलक वाचतो त्याला मला असं वाटतं की तुम्ही अलक लिहित नाही तर अलक जगता, अलक लिहित नाही तर तुम्ही अलक मधल्या अलकत्वाला जीवन देता, जीवित करता। बघा ना, पुराच्या पाण्यात काय काय वाहून गेले, सोपा प्रश्न आहे जो नियमितपणे विचारला जातो। वरवर पाहता त्या ठिकाणी असं उत्तर समोरच्याला अपेक्षित होतं, इथे धक्का तुम्ही दिलात, असं अपेक्षित होतं याव गेलं त्याव गेलं अमुक गेलं तमुक गेलं, खरं म्हणजे अख्खं जीवनच गेलं, पण तुमचं उत्तर काय, म्हणजे त्या ज्या व्यक्तीचं नुकसान झालं त्याचं उत्तर काय, किती सकारात्मकता आहे बघा। सगळं वाहून गेलं पण एक गोष्ट मात्र जी गेली ना, तुफानी वादळात तरंगणाऱ्या एका बोटीचे चित्र, म्हणजे आता कुठेतरी ह्या जीवनेच्छाच संपायला लागल्या आहेत। कुठेतरी कलासक्त समाज जो आहे, कलेचे भक्त जे आहेत, त्यांची कला वाहून चाललंय, त्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी वाहून चाललंय, असा विचार तुमच्या अलकमध्ये दमदार पद्धतीने तुम्ही मांडलाय। बरं, वर पहिलं वाक्य जे नाही यातलं उत्तरातलं विशेष काही नाही, म्हणजे बघा ना तसं काही गेलं नाही आहे, पण गेलंय ते मात्र लाखाचा ऐवज गेलाय। ते चित्र जे जपून ठेवलं होतं, ते चित्र जे सकारात्मक ऊर्जा देत होतं, ती बोट हेलकावे खात होती, जीवनातील संघर्ष करत होती, पण ती त्या वादळामध्ये बुडाली नव्हती. असं चित्र जे दाखवतंय ते चित्र वाहून गेलंय, म्हणजे कुठेतरी उमेद त्या ठिकाणी नष्ट व्हायला लागले असाही त्या ठिकाणी विचार आहे. मला खात्री अलकर मयुरेश, आणखीन बरेच विचार तुमच्या मनात आले असतील या अलक लिहिताना, आणि तुम्ही प्रतिक्रियेच्या रूपाने तोही मुद्दा मांडाल. अलकप्रेमी रसिक श्रोते, बऱ्याच दिवसांपासून मिश्री कोटकर कुटुंब आपल्याकडे अलक पाठवत आहेत. या आठवड्यामध्ये अलककार अश्विनींची अलक, पुढच्या आठवड्यात अलककार सुहास यांची अलक. अखेर मी प्रश्न विचारलाच, मिश्री कोटकर आणि त्यातही छत्रपती संभाजीनगर, बरोबर सौ अश्विनी सुहास आणि मग सुहास मिश्री कोटकर, तुम्ही दोघं नक्की त्या ठिकाणी कोण? मग मला कळलं की ते पती पत्नी आहेत. आणि मग अलकच्या कुटुंबियांच्या अलकमध्ये आणखीन एका कुटुंबाची भर पडली, म्हणजे वनगे बागडे, बागडेंची आई आणि मुलगा, वनगे पती पत्नी आणि आता मिश्री कोटकर पती पत्नी. याच्याही आधी आणखीन एक कुटुंब होतं ज्यांचा आठवीचा मुलगाही त्या ठिकाणी अलक लिहित होता, तिघं तिघं लिहायचे, पण नंतर त्या ठिकाणी ते बंद झालेत. लवकरच मला वाटतं तेही अलक लिहायला सुरुवात करतील. चला तर कौटुंबिक सोहळ्याकडे वळूया. मिश्री कोटकर कुटुंबांची अलक घेऊ. अलककार सौ अश्विनी सुहास मिश्री कोटकर छत्रपती संभाजीनगर येथून लिहितात, कठीण समय येता कोण कामास येतो. खेडेगावातून आलेला तो शहराच्या झगमगाटात स्वतःला हरवून बसला. कुटुंबाप्रती कर्तव्याची जाणीव विसरून तो आलेला पगार मित्रमैत्रिणीवर उधळत होता. व्यसनाच्या आहारी जाऊन त्याने नोकरीही गमावली होती. ज्या मैत्रीसाठी तो पैसा उधळत होता त्यांनीच आता पाठ फिरवून काढता पाय घेतला होता. अर्थातच अलककार अश्विनी असतील शिते तर जमतील भूते, कठीण समय येता कोण कामास येतो म्हणण्यापेक्षा असतील शिते ते जमतील भूते ही म्हण अधिक योग्य आहे. कठीण समय येता रघुनाथ पंडितांच्या नलदमयंती स्वयंवरातील ह्या प्रसिद्ध ही उक्ती आहे, आणि ती उक्ती त्या ठिकाणी तुम्ही ते वापरून अगदी भयान वास्तव अलकमध्ये मांडलेला आहात. आपण ज्यांच्यावर खर्च करतो, अर्थात ते सांगतात का कधी माझ्यावर खर्च कर म्हणून, आणि आपल्याला भान नको का या गोष्टीचं, आणि मग बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी चेंज पण जे म्हणतो, बदल जो आपण म्हणतो, अकस्मात झालेला बदल आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी त्या ठिकाणी घडवतो आणि आपल्याला जीवनाची जाणीव होते. अलककार अश्विनी, योग्य पद्धतीने योग्य वेळेला तुम्ही तुमची अलक मांडली, धन्यवाद. मिश्री कोटकर कुटुंबियांच्या अलकमधील पुढची अलक, MSc BEd DSM सहाय्यक शिक्षक गुरुदेव संमत भद्र विद्यामंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर येथून अलककार सुहास मिश्री कोटकर लिहितात, आईचे प्रेम. फणफणणाऱ्या मुलाजवळ आई रात्रभर जागी राहिली. स्वतःचा थकवा विसरून तिने मायेने सेवा केली. सकाळी मुलगा हसला, तिचे सारे कष्ट क्षणात सार्थकी लागले. अलककार सुहास नाव शोभते तुम्हाला, म्हणजे आईच्या चेहऱ्यावर हसू येणारच जेव्हा तिचा मुलगा त्या ठिकाणी हसतोय. आईला तिच्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटेल ज्यावेळेला त्या ठिकाणी तो त्या आजारपणातून बाहेर पडतोय. आईचा महिमा काय वर्णावा. असं म्हणतात की परमेश्वराला प्रत्यक्षात शक्य नव्हतं म्हणून त्याने काळजी वाहणारी आई निर्माण केली. आईला टेन्शन की घटतात, आई आपली मुलं जेवल्याशिवाय त्या ठिकाणी तिचं पोट भरत नाही. एक वेळ तिला नाही मिळालं तरी चालेल, पण मुलं जेवली पाहिजेत. मुलं ही तिच्यासाठी तिचं विश्व असतं. दोघांनाही मनापासून धन्यवाद. अशाच सुंदर सुंदर अलग पाठवत राहा, आणि आता दर 15 दिवसानंतर दोघांनी एकत्र पाठवा, म्हणजे कौटुंबिक सोहळा घ्यायला आरजे जगदीशला आणखीन आनंद होतो. पुढे येथून अलककार सुलभा सत्तुरवार लिहितात, आज आषाढी एकादशी, तिने पटकन काम उरकून मनापासून पूजा करण्याची तयारी केली होती. तोच फोन वाजला. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंब काकूंचा घाबरलेला आवाज. काका बेशुद्ध होऊन घरात कोसळले होते, त्यांचा मुलगा सून परदेशात, त्यामुळे ते दोघेच होते. तिने पटकन डॉक्टरना फोन करून बोलावले. त्याने लिहून दिलेली औषधे आणि जेवणाचा डब्बा घेऊन गेली. काकूंनी सासू नयने तिच्या मस्तकी हात ठेवला. अलककार सुलभा, मला वाटतं आषाढी एकादशी फळास आली, कारण आशांना त्या ठिकाणी मदत करणं, संकटात सापडलेल्या मदत करणं ही माणुसकी, ही मानवता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच ईश्वराची पूजा, असं आरजे जगदीशला वाटतं. मला वाटतं तुम्हा सगळ्यांनाही वाटत असेल. वळूया पुढच्या अलककडे. म्हापसा गोवा येथून अलककार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, त्याच्या बायकोची कालच बाळणपणाची तारीख होती. तो फोनची वाट बघत होता, ट्रक चालवताना फोन आला आणि त्याने फोन घेतला आणि ऍक्सिडेंट झाला, त्यातच तो मरण पावला. अलकर आरती म्हणजे किती सोप्या सहज भाषेत सांगितलं बघा, की गाडी चालवताना फोन घेऊ नये, गाडी चालवताना फोनवर बोलू नये, कारण दुर्घटना म्हणजे दृष्टी जर थोडीशी इकडे तिकडे झाली, हटी नजर दुर्घटना घटी, नजर हटी दुर्घटना घटी. किती सोप्या शब्दामध्ये तुम्ही अलकमधून अपघात कसे होतात हे मांडलं आणि होत्याचं नव्हतं कसं होतं हे सांगितलं. अलकर आरती धन्यवाद. ऐकूया अलकर श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15 येथून लिहितात. मी खूप दिवस झाले उपाशी होतो. एक दिवस रस्त्यावर पडलेले नवीन कपडे घालून मी एका लग्नात शिरलो. तिथे नवर देवाकडचा माणूस समजून मला सगळ्यांनी पोटभर जेवू घातलं आणि मी अगदी तृप्त झालो. अलकर श्रावणी म्हणजे काय म्हणायचं या अलकला, रस्त्यावर नवीन कपडे कसे काय सापडले असा प्रश्न पडला, पण तरीही मी क्षणभर हिंदी चित्रपट पाहतोय, दाक्षिणात्य चित्रपट पाहतोय असा विचार केला. मला हसू या गोष्टीचं आलं की कपड्याला किंमत असते, वस्त्रांना किंमत असते, वस्त्राच्या आतील माणसाला किंमत कधी मिळणार हे सांगणार तुमची अलक. मी भरून पावलो, खूप छान. अलकर हेमुकुल या टोपण नावाने हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई येथून लिहितात. भेदरलेला अवस्थेतच तो झोपेतून उठला. अजूनही थोड्या वेळापूर्वी स्वप्नात पाहिलेलं ते चित्र त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली मला वाचवा, मला वाचवा असे ओरडणारे हात अजूनही आपल्याला कोणावत आहेत असंच त्याला वाटत होतं. त्याच्याही नकळत तो उठला आणि रस्त्याने चालू लागला. त्याची पावलं आपसूक त्या घटनास्थळापाशी जाऊनच थबकली. अलकर हेमंत, मला तुमचं कौतुक नियमितपणे करावं असं वाटतं, म्हणजे दर 15 दिवसानंतर हा कौतुक सोहळा येतो. अलकर मयुरेश असतील, अलकर विश्वेश असतील, अलकर हेमंत असतील, वनगे कुटुंबी असतील, बागड्या कुटुंबी असतील, बरेच म्हणजे किती अलकरांची नावं घेऊ, दर 15 दिवसानंतर मला यांचा कौतुक सोहळा करावा वाटतो. त्यातही तुमचा वरचा नंबर आहे, कारण तुम्हीही अलक लिहिताना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कथा कशी होईल, कथेकडे आपल्याला कसं वळायचं आहे, तुमची लेखणी वळते. आता इथे बघा ना, मला मातीच्या ढिगा म्हणजे इथे काय बघा, भेदरलेल्या अवस्थेत म्हणजे याचा अर्थ तो त्या ठिकाणी घाबरून आहे, अजूनही घाबरलाय, मनामध्ये भीती आहे, तो अजूनही त्या ठिकाणी त्या संकटातून बाहेर पडलेला नाही आहे, तो त्या ठिकाणी वाचवायला गेलेला नाही आहे, पण ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर हलत नाही आहे. याचा अर्थ माणूस की जिवंत आहे, मानवता मेलेल नाही आहे. आणि मग तो उठतो, सरळ निघून जातो, घटनास्थळी पोचतो, तो वाचवतो नाही वाचवतो भाग 2 मध्ये कदाचित येईल, पण इथे माणूस की जिवंत आहे याची तुमची कथा मला भावली, खूपच छान. अलकर अंबादास ठाकूर वारजे पुणे 58 येथून लिहितात. त्याने आयुष्यभर काबाड कष्ट करून सांभाळलेला जमिनीचा तुकडा त्याच्या मुलांनी त्याचे दिवस संपताच विकायचे ठरवले. हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत बापाने आपल्याला आयुष्यात उभे केले हा भाव जमिनीला आलेल्या भावापुढे त्यांना पुष्कळ कमी भासत होता. चला अलकर अंबादास, कमीत कमी एवढी तरी जाणीव त्याला झाली, आणि त्या जाणीवपोटी का होईना ते नक्कीच त्या ठिकाणी विचार करतील. पण मला एक विचार करायला लागतोय की तुम्ही बऱ्याच दिवसांनी अलक पाठवलीत, आता नियमित पाठवाल ना, अन्यथा माझा भाव तुमच्या मनामध्ये असलेला कमी होईल असं अशी भीती वाटते. अलकर विद्याकुंभार अनामिका या टोपण नावाने कोल्हापूर येथून लिहितात. शेतीतून येणारे उत्पन्न कमी असल्याचे माहीत असूनही त्याने मातीची नाळ कधीच तोडली नव्हती, कारण अन्नदाता सुखी भव हे उद्गार जेवणाच्या आधी सगळ्यांकडून ऐकताना आणि आता शहरात राहणाऱ्या त्याच्या नातवाच्या तोंडून ऐकताना त्याला शेतात काम केल्याचे चीज झाल्यासारखे वाटायचे. अलकर विद्या, मानाचा मुजरा, किसानासाठी शेतकऱ्यासाठी तुम्ही काढलेले गोड शब्द हे सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द, हे चैतन्य देणारे शब्द, मला वाटतं अन्नदाता सुखी भव याच्यात संपूर्ण काही सांगितलं, संपूर्ण कथेचं सार आला, खूपच छान. सोलापूर येथून दुसऱ्या अलंकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात. सारं काही हरून सुद्धा तो स्थिर शांत होता, कारण त्याची जगण्याची आणि जिंकण्याची इच्छा अजूनही प्रबळ होती. वा अलकर विद्या, मानाचा मानाचा मुद्रा या सकारात्मक ऊर्जेला, या चैतन्यमय अशा अलकला आणि अलकमधून पेरलेल्या प्रेरणेला, उत्तेजनाला खरंच मनापासून धन्यवाद. अलकर विश्व ईश्वर सोलापूर येथून लिहितात. मित्र म्हणत होता, कालपर्यंत मला वाटायचं की हा पक्षी रोज माझ्या घरात येतो आणि जातो, पण आता मला कळलं की तो माझ्या घरात येत नाही, मी त्याच्या घरात आहे. मी म्हटले कसे काय, इथं एक मोठं झाड होतं आणि त्या झाडावर त्या पक्षाचंच घरटं होतं, त्याचं घर तोडून मी त्याच्या जागेवर माझं घर बांधलं. अलग कर विशू, खरंच विशू द ऑल द बेस्ट, विशू ऑल द बेस्ट. किती सुंदर, किती समर्पक. मी त्या दिवशी असंच म्हटलं होतं की आपण म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये साप आला त्यावेळेला त्या ठिकाणी सगळीकडे रडारड सुरू झाली, ओरडा आरडाओरड सुरू झाला. मी म्हटलं आपण त्यांच्या जागेवर राहतोय तर ते त्यांची जागा, त्यांचं घर शोधायला येणार नाहीत का? आपलं घर त्यावेळेला आपण शोधायला जात नाही का? लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना घर शोधायचं असतं, तर मग त्यांची त्या सापांची अवस्था काय? सिमेंटच्या जंगलामध्ये त्यांचं घर कुठे आहे असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलात. मानाचा मुजरा, पर्यावरणवादी विशू तुम्हाला. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नाउ वी नीड टू अंडरस्टैंड, आज जितनी बीमारियां हो रही हैं, जबकि हम आज हेल्थ के बारे में ज्यादा अवेयर हैं, ज्यादा ध्यान रखते हैं, ज्यादा हमारे पास मेडिकल ट्रीटमेंट्स हैं, फिर भी बीमारियां ज्यादा हैं, ठीक है। चाहे वो हमारी साइकोसोमेटिक इलनेसेस हो गई कि हाई कोलेस्ट्रॉल हुआ, ब्लड प्रेशर हुआ, शुगर हुआ, या आज के जो समय में है वो है ज्यादा मेंटल हेल्थ इलनेसेस कि डिप्रेशन, एंग्जाइटी, स्ट्रेस, पैनिक अटैक, द बिगिनिंग स्टेजेस। अब ये सारी चीजें क्यों हुई? क्योंकि बहुत बहुत बहुत सालों से हमारा जो थिंकिंग पैटर्न था वो एक अलग तरह से चलते चलते चलते, चाहे वो गुस्से को कहें, चाहे हर्ट को कहें, कोई भी इस तरह का जो कंफर्टेबल नहीं था, ना मन के लिए ना शरीर के लिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 26 जुलै 2026 अर्थात 26/7/26 ने कोणाची साथ अजूनपर्यंत सोडली नसली तरी 26 जुलै 2005 ने अनेकांची साथ सोडली होती आणि तेव्हा सोडलेली साथ आजही बऱ्याच जणांना चटके देते। अर्थात 211 प्रयोग क्रमांकातील आतापर्यंतचे अलक मात्र तुम्हाला आनंद देऊन गेले असतील। प्रत्येक अलक तुम्हाला काही ना काही सांगून गेले असेल याची खात्री आरजी जगदीशला आहे। आरजे जगदीश आता पुढच्या अलककडे वळणार आहे आणि प्रयोग क्रमांक 211 मधील पुढची अलक आरजे जगदीश तुमच्यासाठी, अलक प्रेमी रसिक श्रोत्यांनो, तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे लातूर येथील अलककार प्रभाव वाडकर यांचे अलक। स्वीती, प्राथमिकचा वर्ग, बाई विद्यार्थ्यांचे होमवर्क तपासत होत्या। एक होमवर्क पाहताच थबकल्या। सर्व मुलांना दाखवत म्हणाल्या, स्वीतीचा होमवर्क पहा किती सुंदर, स्वच्छ आणि नीट आहे। ते ऐकता स्वीती चटकन म्हणाली, माझी मम्मा आहेच मुळी हुशार आणि स्मार्ट। वा अलकर प्रभा, तुमच्या शेवटच्या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर, माझ्याच नव्हे तर सगळ्या अलकर श्रोत्यांच्या, अलकर मित्रांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल, कारण ती किती निरागस आहे। आपण म्हणतो लहान मुलं खरंच देवाघरची फुलं असतात, देवाघरची असतात, कारण ती निरागस निष्पाप असतात। तिच्या ध्यानीमध्ये पण नाही की आपण केलेलं नाही आहे सांगायची गरज नाही आहे, किंवा ते छक्के पंजे नाही आहेत। मला वाटतं त्या निरागस निष्पाप स्वीतीला मानाचा मुजरा मिळालाच पाहिजे आणि तिच्या मम्मालाही, अर्थात तिच्या मम्माने ही सवय लावू नये, अन्यथा मुलांचा अभ्यास करण्याकडचा कल कमी होऊ शकतो। आपण मदत करू पण त्याच्यामुळे त्यांचं नुकसान मात्र होऊ शकतं, हा विचार त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने करायला लावणारी अशी ही अलक आहे। वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले अलककार सौ वनमाला औटी हत्वर्णे नेल्लूर आंध्र प्रदेश येथून। अलककार वनमाला, सगळ्यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करायचं आहे। अलकची झलक या कार्यक्रमात तुमचे अलक असो किंवा नसो, तुम्ही आवर्जून कार्यक्रम ऐकता असे फार कमी लोक आहेत। तुम्ही ऐकत नाही फक्त, तर तुम्ही प्रतिक्रियाही देता, आवडलं नाही आवडलं ते तुम्ही सहज सांगून टाकता। मला तुम्हाला मानाचा मुजरा द्यायचाच आहे। अलककार वनमाला लिहितात, ती गवसली। आज ती पहिल्यांदा एका साहित्य संमेलनात आली। सभागृहात पाऊल टाकताना घाबरलेली ती काही क्षणात ऑटोग्राफ प्लीजच्या गर्दीत एक रूप होऊन सर्वांची चाहती झाली। कालपर्यंत चूल मूल मधील आज तिलाच ती गवसती। वा अलककार वनमाला, मी सांगू, उंबरट्याच्या बाहेर पडलेल्या अनेक स्त्रियांची कहाणी तुम्ही या अलकमधून व्यक्त केलेत। अनेक स्त्रिया, मी नेहमी असं म्हणतो, म्हणजे आमची जी विश्ववान प्रतिष्ठान ही जी सामाजिक संस्था आहे त्याची टॅगलाईन आहे, आम्ही स्त्रियांसाठी महिलांसाठी कार्यक्रम घेतो, त्यावेळेला म्हणतो व्हा व्यक्त व्हा सशक्त। आणि त्याचं पुढचं पाऊल इथे आहे, ती इतकी सशक्त आहे की तिची ऑटोग्राफ घ्यायला त्या ठिकाणी लोक आलेत, रसिक आलेत। मला वाटतं तुमच्या अलकमधल्या तिला मानाचा मुजरा आणि उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती होत राहू अशी सदिच्छा. अलकर बी टी भारतकर अंबाजोगाईतून लिहितात, जे व्यवसायाने प्राध्यापक आहेत. देवाचा धावा करून ती थकली होती, सोडून सर्व तिचं हृदय पाषाण झालं होतं. आज तिने देवासमोर हात जोडले ना, इतकी शांतपणे म्हणाली, आता तुझ्यावर माझा तिळमात्र विश्वास राहिला नाही. आणि देवाच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू आले. अलकर बीटी श्रद्धेची उत्कटता काय असते, उत्तुंग श्रद्धा काय असते, श्रद्धेची परिसीमा कशी गाठली जाते, त्याचं समर्पक उदाहरण म्हणजे तुमची अलक आहे. देव स्वतःचीच परीक्षा घेत असतो भक्ताची परीक्षा घेता घेता. देवही परीक्षेला बसलेला असतो आणि त्यात तो अशा प्रसंगात पास होतो जेव्हा भक्ताचे दुःख पाहून त्याचे डोळे पाणावतात. अलकर बीटी खूप छान. मला खात्री आहे प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा जागवणारी तुमची अलक आहे. रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी लिहितात जसा काही. आज आजूबाजूस एवढा गोंधळ असून देखील तो खूपच स्थिर आणि शांत होता जसा काही. अलंकार क्षितिजाच्या पलीकडचं लिहित आहो तुम्ही, मी नेहमी म्हणतो मला शब्दच सापडत नाहीत खरं म्हणजे. तुम्ही जे लिहिता ना त्या लिहिण्याला त्या ठिकाणी कुठेच अंत नाही आहे. तिथून सुरुवात होते, जसा काही स्थित प्रज्ञ वृक्ष, जसा काही ऋषी, जसा काही ध्यानस्थ, जसा काही विश्वामित्र, जसा काही राम, जसा काही त्या ठिकाणी वैकुंठ गमन करणारा भगवान कृष्ण, सगळ्यांची त्या ठिकाणी टक्के टोंडपे सहन करणारा जसा काही संत तुकाराम, काय म्हणावं. म्हणजे इतकं त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करता एखाद्या छोट्याशा गोष्टीमधून, इतक्या गोष्टी तुम्ही मांडता की खरंच विचार करायला भाग पाडतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, अलक असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी, अलक लहान आशय तिचा महान. वा अलकार क्षितिजा खूपच छान, तुमच्या छोट्याशा अलकला मोठा मानाचा मुजरा. ऐकूया नेरूळ नवी मुंबई येथून अलंकार शैलजा करोडे लिहितात, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पांढऱ्या कपड्याच्या अनिताला पाहून सगळ्यात बायकांनी नाके मुरटली, परंतु शलाका मात्र शांत होती. ती म्हणाली, ये अनिता ये, आज पहिला मान तुझा. शलाका अनिताच्या भांगेत कुंकू भरत होती आणि सगळ्या बायका आवसून पाहत होत्या. वा आज झाली नवी सुरुवात, कोणीतरी पुटपुटलं. अलकर शैलजा मला वरचा प्लॉट तितका काय आवडला नाही, आवडला नाही म्हणजे तो आहे तोच आहे, पण इथे जी शेवटची ओळ आहे तुमची, वा आज झाली नवी सुरुवात कोणीतरी पुटपुटलं, इथे खऱ्या अर्थाने जिंकली ती शलाका. कारण शलाकाने सुरुवात करून दिली आणि त्याचं बीज कुणाच्या तरी मनामध्ये ते पुटपुटण्यातून बाहेर आलं आणि ही परंपरा आता चालू राहील याची खात्री आरजी जगदीशला आहे. तुमच्या या परिवर्तनवादी अलकला मानाचा मुजरा. आणि खरंच अलकर शैलजा किती किती पुरस्कार मिळवता हो, आज या आठवड्यात या ठिकाणी, उद्या त्या ठिकाणी, रोज पुरस्कार आहे आणि रोज तुमची बातमी मला मिळते. न चुकता पाठवता खूप बरं वाटतं. तुम्हाला खूप खूप पुरस्कार मिळवत अशी सदिच्छा. आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे मालाड मुंबई येथून अलककार सुधीर रघुनाथ मराठे लिहितात, सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघितल्या तर वाटतं की जनमत की सुज्ञ जागृत आहे, जनमत की सुज्ञ जागृत आहे. पण मग हे जागृत मतदार म्हणून दिसत नाहीत, लोकप्रतिनिधी तेच सिद्ध करतात. अलककार सुधीर अगदी योग्य शब्दामध्ये योग्य परिभाषा राजकारणाची आणि मतदारांची मांडलीत बरं का. आपण सुज्ञ आहोत का, आणि सुज्ञ असो तर आपण एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना धडा का शिकवत नाही. संविधानाने अशा प्रकारचे अधिकार दिले असले तरी सुद्धा स्वार्थापोटी असे अधिकार दिलेले आहेत का? काय नेमकं आहे? चार चार पाच पाच वर्ष पक्ष कोणाचा निकाल लागण्यामध्ये जातात? तोपर्यंत आमदारकीची दुसरी टर्म सुरू झालेली असते, तोपर्यंत खासदारकी संपुष्टात आलेली असते. अलकर सुधीर एका योग्य विषयाला वाचा फोडलीत, न्याय मागण्याचा खरं म्हणजे तुम्ही प्रयत्न केलाय, त्यासाठी तुम्हाला मानाचा मनाचा मुजरा, अशा प्रकारच्या अलक अपेक्षित आहेत असं लेखन अपेक्षित आहे. सांगली आष्टा येथून अलंकार स्नेहा चव्हाण लिहितात, परिस्थितीशी दोन हात. एक लहान लेकरू आणि परिवार सांभाळणारी एक माऊली, पती रोज दारूच्या नशेत घरी यायचा आणि मारहाण करायचा, पण न डगमगता स्वतःच्या कुटुंबासोबत इतर अनेक कुटुंब मार्गी लावण्यासाठी ती झटत होती किंवा त्या झटत होत्या. माऊली झटत होत्या, अलंकार स्नेहा, पण घरचं काय? परिस्थितीची दोन हात करणाऱ्या तिला मानाचा नक्कीच मुजरा, पण ती आपल्या पतीला त्या ठिकाणी वटणीवर आणू शकत नाही. ते कुठेतरी अपयश नाही का? ते कसं भरून काढणार? अनेकांची कुटुंब तिने त्या ठिकाणी सुधारली, अनेकांच्या कुटुंबांना तिने मार्गी लावलं, मार्गस्थ लावलं, पण तिच्या घरामध्ये मात्र तिला काय भोगावं लागतंय हा प्रश्न इथे सतत सतावत राहतो. सातारा येथून अलंकार विशाल अलका मोहन यादव लिहितात, एकदाही पंढरपूरची वारी न केलेल्या तिने आपली लहान लेकरे आणि सासू सासऱ्यांच्या जबाबदारीचा फेरा कधीच चुकवला नाही. नवऱ्याच्या हात आपल्या हाता सोबत घेऊन वेड्याच्या इस्पितळातून बसल्या जागी पायरीवरूनच तिने पांडुरंगाच्या वारीला हात जोडले. अलकर विशाल विशाल व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध होणार आहे अशी खात्री आरजी जगदीशच्या मनात आहे. कारण बघा ना, वारी आहे, वारी सगळेच करतात, पण आपल्या कुटुंबाची वारी करणं, आपल्या कुटुंबाची देखभाल करणं, आपल्या कुटुंबासाठी जगणं, हे मला वाटतं परमेश्वराला नक्की मान्य असेल. म्हणून आई वडिलांसाठी, आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी 28 युग तो पंढरीचा विठुराया विठेवर उभा आहे, नाही का? खरंच तो कनवाळू, तो दीन दयाळू त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपलंच करून घेतो, जे कष्ट करतात, जे सेवा करता करता कष्ट करतात किंवा कष्ट करता करता हरिनाम जपतात. खूपच छान अलंकार विशाल मानाचा मुजरा. आणि तुमची अलग 209 भागात होती म्हणून 210 घेण्यात आली नव्हती, पण तरी तुम्ही विचारणा करत होतात म्हणजे किती उत्सुक आहात हे सुद्धा लक्षात येत होतं. मधला प्रयोग त्या ठिकाणी आपला रद्द झाला, त्याला अलंकार अरुणा दुग्धरवार यांना सुद्धा वाटलं. अलंकार अरुणांना असं वाटलं की माझी अलक राहिली की काय? अलंकार अरुणांना वाटतं, तुम्हाला वाटतं, याच्यातच खरं म्हणजे अलकची झलक या कार्यक्रमाचा जयघोष आहे, यश आहे. आर जे जगदीश तुम्हाला मानाचा मुजरा देतो. वळूया पुढच्या अलककडे, अर्थात आता सखी संपदा मंचच्या अलक आहेत, ज्या आपल्यापर्यंत अलंकार स्वप्नाच्या घाडगे अर्थात जी जी यांनी पाठवलेल्या आहेत. आणि अर्थातच त्या संपूर्ण अलकवर संस्कार करतात, संकलित करतात, मेहनत घेतात, स्वतःची प्रकृती अस्वास्थ्य असूनही त्या ठिकाणी त्या समूहासाठी काम करत असतात. अलंकार स्वप्नजा मानाचा मुजरा. अलंकार ईशा थोरात सखीत संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने लिहितात, दिशाहीन समाज घातकच असतो. दादांनी समाजाला दिशा देण्याचे काम नेहमीच केले. दादांच्या शोकसभेत शोकाकुल ग्रामस्थ जणू दिशाहीन झाले होते. दादांची छोटीशी मुलगी उभी राहिली. दादांच्या साऱ्या इच्छा आपण पूर्ण करू, शाळेचे अर्ध ट्रेलरचे काम आपण करू, या दोन वाक्याने साऱ्या सभेत ऊर्जा पसरली प्रकाशासारखी. सारे उत्साहाने कामाला लागले. अलंकार ईशा, तुमच्या मनामध्ये नक्की दादा कोण आहेत मला माहित नाही, पण दादा दादा असतील, म्हणजे अजित दादा असतील, तर खरंच आहे त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणं हे त्यांच्या कार्यकर्त्यांचं समाज धोरणांचं काम आहे. आणि हीच खरी मला वाटतं श्रद्धांजली सुद्धा असते. ऐकूया पुढची अलग. सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलवर राजस्थान येथून अलंकार रुपाली स्वामी लिहितात, आज सुमीचा तिसरा दिवस होता. रीतीप्रमाणे नैवेद्याला तिच्या आवडीचे काय पदार्थ करायचे याची सकाळी सकाळी घरात चर्चा चालली होती. हे सकाळपासून ऐकणारी सुमतीची छोटी लेक राधा म्हणाली, कशाला काय बनवते आजी? काल रात्रीचं उरलेलं असेल ना तेच ठेवा की आई नेहमी तेच खायची, शिळच खायची. अलकर रुपाली, काटा आला माझ्या अंगावर ही अलक ऐकताना. म्हणजे मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की पित्रांसाठी हे करायचं ते करायचं, सर्व पित्रे अमावस्येला त्या ठिकाणी भरलेलं ताट ठेवायचं, जिवंतपणे तुम्ही काय दिलं, त्यांचे हाल केलेत, त्यांना शिळं पक्क घातलं, म्हणजे तुम्ही योग्य आणि परकड भाषेमध्ये विषय मांडलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अलकार स्वप्नाजा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता अलकार तनुजा प्रधान अमेरिकेतून जी अलकत्यांनी पाठवले ती घेऊन आरजी जगदीश आजच्या म्हणजे प्रयोग क्रमांक 211 समारोप करतोय. अलकार तनुजा लिहितात, नव्या नवरीने उत्साहाने पहिल्या दिवशी मस्त उपमा बनवला, छान सजवून सोबत गरमागरम आल्याचा चहा उत्साहाने सगळ्या घरच्यांना दिला. पहिल्या घासाला सासूबाई बोलल्या, थोडे मीठ अजून चालले असते. नवऱ्याकडे बघितले तर नवऱ्याने टीव्हीकडे तोंड फिरवले. अलकार तनुजा, उपम्याची गोष्ट उपमाच नाहीये खरं म्हणजे या उपम्याला, या अन्न पदार्थाला, कारण सासू बोलली याचा अर्थ पुढे काय होणार ते कळलं आणि नवऱ्याने तोंड फिरवलं म्हणजे इथे आपलं कोणच वाली नसणार. छोट्या शब्दांमधून आपण किती मोठ्या गोष्टी सांगतो. अलकार मित्रांनो, आरजे जगदीश इथेच तुमचा निरोप घेतोय. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. भेटू पुढच्या नव्या दम्याच्या नवा अलग घेऊन पुढच्या रविवारी. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से भी सुनते हैं वीर सावरकर जी की कुछ अन्य विशेष बातें।
1: मी ज्ञानेश्वर बर्वे, टेलिकम्युनिकेशन फील्ड मध्ये असून सुद्धा इतिहास या विषयाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, आणि विशेषतः आपल्या भारत मातेसाठी ज्यांनी कष्ट सहन केले, बलिदान दिलं, भारत देश घडवायला, भारत राष्ट्र घडवायला ज्यांनी योगदान दिलं, त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, जिव्हाळा आहे। आणि या स्वातंत्र्य वीरात, या बलिदान आपलं देण्यात माझ्या आवडीचे, प्रेमाचे, आदराचे, निष्ठेचे असं एक व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर। आणि सावरकर हे नाव जेव्हा मी ऐकतो तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात। दिसायला खूपच काही पैलवान नाहीत, शरीरयष्टी अशी पैलवानासारखी नाही, पण मन पोलादापेक्षा खंबीर। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी सावरकरांचं नाव घेतो तेव्हा मला 8 जुलै 1910 रोजी त्यांनी मारलेली समुद्रातली धाडसी उडी आठवते। मोरिया बोटीतून ते जेव्हा चालले ते आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचं काम या उडीनं केलं। ती उडी साधी सुधी नव्हती, जीवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली उडी। त्या उडी मागे पळून जायची वृत्ती नव्हती, पळून जाण्यासाठीची भावना नव्हती, तर त्याला इंटरनॅशनल लेव्हलला, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा स्वातंत्र्य लढा घेऊन जायची दूरदृष्टी होती। आणि त्यामुळे ही मला उडी खूप आवडली। क्रांतिकार्यासाठी लागणारं साहित्य भारतात गुप्तपणे पाठवण्यासाठी, बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर लंडनला गेले होते। तिथं फ्री इंडिया सोसायटीची स्थापना करून त्यांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी घेतलेल्या शपथेला अनुसरून स्वतःचं कार्य चालू ठेवलं होतं। जोसेफ मॅझेनीचे चरित्र लिहून त्यांनी भारतात पाठवलं आणि त्यातून अनेक क्रांतिकारींनी स्फूर्ती घेतली। 1857 जे बंड म्हणून समजलं जातं सावरकरांनी त्याच्यावर लिहिलं होतं, 1857 स्वातंत्र्य समर हे अपयशी झालेलं बंड नव्हतं तर पहिली ठिणगी होती स्वातंत्र्य संग्रामाची, हे सावरकरांनी सांगितलं। हा ग्रंथ क्रांतिकारकांच्यासाठी स्फूर्तीदायी ठरला। सरदार भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही त्यापासून स्फूर्ती घेतली। क्रांतीसाठी लागणारं कार्य जे आहे ते साहित्य सावरकरांनी गुप्तपणे भारतात पाठवलं आणि वैचारिक साधनांची रसद त्यांनी पुरवली। सावरकरांच्या प्रेरणेमुळेच लॉर्ड कर्झन वायली आणि जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यांचा वध करण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता। सावरकरांच्याच प्रेरणेनं मदनलाल धिंगरा यांनी 1 जुलै 1909 रोजी कर्झन वायली लंडन येथे वध केला आणि 21 डिसेंबर 1909 या दिवशी अनंत कान्हेरे या कोवळ्या तरुणाने नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद चित्रपटगृहात वध केला। या सर्व घटनांमुळे सावरकरांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला। हे पोलिसांचा ससेमिरा मागे असतानाही धोका पत्करून सावरकर लंडनला परतले आणि तेथे त्यांना अटक झाली। ते आजारी पण पडले। वैद्यांच्या सल्ल्याने त्यांना पॅरिसला मादाम कामा यांच्याकडे नेण्यात आलं।
0: एक्सपर्ट जी का बहुत बहुत शुक्रिया। मैं हूँ मनु और मेरे साथ साथ आपने आज कहानी सुनी वीर सावरकर जी की। दोस्तों, वीर सावरकर जी के सामने ऐसी कठिनाई आई जिसका शायद हम विचार भी नहीं कर सकते। 2 बार आजीवन कारावास, लेकिन फिर भी वो अपने मूल्यों पर डटे रहे। मूल्यों का महत्व हमें वीर सावरकर जी की कहानी से सीखने को मिलता है दोस्तों, कि अगर हम अपनी लाइफ में कुछ वैल्यूज को मानते हैं तो हमें उन पे डटे रहना है। फिर चाहे वो प्यार की वैल्यू क्यों ना हो, चाहे वो सम्मान की वैल्यू क्यों ना हो, फिर कोई हमारा सम्मान नहीं करता तो हम जल्दी से अपनी सम्मान करने की वैल्यू को छोड़ देते हैं। या कोई हमसे प्यार से बात नहीं करता तो हम भी प्यार की भावना रखने की वैल्यू को छोड़ना चाहते हैं और उसे टिट फॉर टैट का नाम देते हैं। लेकिन वीर सावरकर जी की कहानी हमें ये सिखाती है कि अपने मूल्यों, अपनी वैल्यूज की रिस्पेक्ट करो और उसे कायम रखो, भले कोई दूसरा उसे मान्यता दे या ना दे। लेकिन वो तो हमारी है, तो हमें उसे जिंदा रखना है अपने साथ हमेशा, ताकि हम खुश रहें और हम वही इंसान बने जैसा हम बनना चाहते थे, ना कि जैसा दूसरा हमें देखना चाहते हैं या समाज हमें बनाना चाहता है। इसीलिए अपनी वैल्यूज पर कायम रहना है एक वीरता। आप सभी में भी होगी, मैं भी ट्राई करूंगी मेंटेन रखूं। फिलहाल वक्त हो चला है जाने का दोस्तों, फिर से मिलूंगी आपसे पुराने स्तंभ जी के साथ। तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए, ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8। आनंदी राहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपणाशी संवाद साधण्याचा, आपल्याशी हितगुज करण्याचा मनापासून प्रयत्न करतोय। आपण मागच्या भागात पाहिलं की स्वामीजींची स्वारी अखेर शिकागोमध्ये येऊन पोचली, नंतर कुठे राहायला जागा नाही, ती अंग गोठवणारी थंडी, रेल्वेच्या यार्डात सामानासाठी मोठमोठी खोकी होती, त्यात एका खोक्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं, श्रमाने झोपही लागून गेली आणि सकाळी ते उठले, खोक्याच्या बाहेर आले, स्वतःच्या शरीराला आळोखे पिळोखे दिले, आळस झटकला, इथपर्यंत आपण आलो होतो। नुकताच सूर्योदय होत होता आणि सूर्याची कोवळी किरण स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडलावर पडत होती आणि ते मुखमंडल अधिकच तेजस्वी ओजस्वी दिसत होत। नेमकं त्याच वेळेला समोरच्या इमारतीतल्या बाल्कनीतून एका तरुणीने त्यांना पाहिलं आणि एवढ्या दूरून स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने ती भारावून गेली। एक प्रकारचं संमोहन झालं आणि भारावलेल्या मंत्रमुग्ध अवस्थेतच ती धावतच खाली आली। तिने रस्ता ओलांडला व त्या अपरिचित पण मोहित व्यक्तिमत्वासमोर ती विनयाने उभी राहिली। रसिकांनो, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, ती तरुणी, समोरची व्यक्ती अपरिचित आहे पण त्या व्यक्तिमत्वातच अशी मोहकता आहे की त्यामुळे तिला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती। पण विनयाने झुकून ती स्वामीजींना विचारती झाली, आपण कोण, कुठून आलात, कशासाठी आलात अशी विचारणा केली। इथं रस्त्यावर बोलण्यापेक्षा कृपया आपण माझ्या घरी या ना, माझं घर समोरच्याच त्या इमारतीत आहे, तेथे सविस्तर बोलूच। वास्तविक स्त्री आणि स्वामीजी फार चमत्कारिक गोष्ट आहे। सर्व स्त्रियांना माते समान, भगिनी समान मानणारे हे व्यक्तिमत्व आईशिवाय कोणाशी जास्त मोकळेपणाने कधी बोलले नाही, पण समोरच्या विदुषीची विनयशीलता, नम्रता आणि तिच्या चेहऱ्यावरची सात्विकता पाहून स्वामीजी काहीच बोलू शकले नाही। ते तिच्या मागोमाग चालू लागले। अत्यंत अगत्याने ती तरुणी त्यांना आपल्या घरी घेऊन गेली। ती तरुणी होती श्रीमती GW Hell आणि ज्या धर्म परिषदेसाठी स्वामीजी आलेले होते त्या परिषदेचे जे आयोजक होते श्री बैरोज यांना ती व्यक्तिशः ओळखतही होती। स्वामीजींना घरी नेताच प्रथम त्यांच्या स्नानादीची व्यवस्था तिने केली. नंतर न्याहारीच्या वेळी थोड्याशा चर्चेत त्या विदुषीच्या, त्या विद्वान स्त्रीच्या ध्यानात स्वामीजी किती विद्वान आहे, किती प्रचंड प्रकाढ पंडित आहे हेही तिला जाणवलं. त्याचबरोबर स्वामीजींनी परिषदेच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली, कारण त्याच्याजवळ नव्हतं ना परवाना पत्र, सगळ्या मुदती टळून गेलेल्या, आणि जवळजवळ ज्याच्यासाठी आलो त्या परिषदेत भाग घेणं हे आता स्वप्नच राहणार होतं. ही अस्वस्थता, ही खळबळ तिनेही जाणली. ती शांतपणे स्वामीजींना म्हणाली, काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल, आणि ते कसं होईल हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे, कारण मी अध्यक्षांना आयोजकांना व्यक्तिगत ओळखते, तुम्हास तेथे नेण्याची जबाबदारी माझी. एवढंच म्हणून ती थांबली नाही, तर बोलल्याप्रमाणे वागली. स्वतः जातीने स्वामीजींना बरोबर घेऊन आयोजक श्री बॅरोज, परिषदेचे अध्यक्ष यांना भेटून स्वामीजींना त्या परिषदेत प्रवेशही मिळून दिला. हिंदू धर्माचे स्वीकृत प्रतिनिधी म्हणून स्वामीजींचा सहभागही निश्चित झाला. याप्रमाणे सर्व अडचणी, सर्व अडथळे, सर्व संकट, सर्व समस्या पार करून आलेल्या अडचणींवर, अडथळ्यांवर मात करून, आपत्तीला संधी समजून शेवटी स्वामीजींना आपलं उद्दिष्ट गाठलंच. याच परिषदेत भारतातून आलेली विद्वान मंडळी, प्रमुख व्यक्तींची नावं सांगतो, ब्राह्मो समाजाचे मुजुमदार, थिओसॉफीचे श्री चक्रवर्ती व ॲनी बेंझण, मुंबईहून श्री नगरकर, परिषदेच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा 11 सप्टेंबर 1893, शिकागोच्या आर्ट पॅलेस या भव्य सभागृहात परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न. त्यावेळच्या विश्वाच्या 1.20 अब्ज लोकसंख्येच्या असलेल्या विविध देशांचे, विविध धर्मांचे, पंथांचे धर्मप्रतिनिधी, तेही अत्यंत नाणावलेले, अशी सर्व विद्वान मंडळी हजर होती. काही मान्यवरांची भाषणं होताच बॅरोज यांनी स्वामीजींचे नाव पुकारले. सर्व धर्म जागतिक परिषद या शीर्षकाखाली विविध धर्मावर चर्चा या हेतूने ही परिषद आयोजलेली असली तरी तिचा अंतस्थ हेतू वेगळाच होता. ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे हाच होता, आणि स्वामीजींना तर भारतीय वेदांत, अध्यात्म, भारतीय संस्कृती याची महती नुसती वर्णन करायची नव्हती तर ते सिद्धही करायचं होतं. असो, हे एक आव्हानच होते, पण आव्हानाला डरणारे स्वामीजी थोडेच होते. त्यांनी ते लीलया पेलले, स्वीकारले. मात्र नेमकी स्वामीजींची अवस्था कुरुक्षेत्रावरल्या अर्जुनासारखी गलित गात्र झालेली होती, फारच विचित्र होती. त्यांच्या हातापायांना नव्हे तर सर्वांगांना कापरच भरलेलं. जिभेस कोरड पडल्याने ती आत ओढली जात होती, घसा कोरडा ठक, त्यात त्यांच्या बेंगरुळ पोशाखाची भर. श्रोत्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात दूषित होता. जादू टोणा करणारे, छाछू करणाऱ्यांचा देश, गारुडी मदारींचा देश, भिकाऱ्यांचा देश आजही आपणास याचकच म्हणून पाहिले जाते. या उलट खरं एका हिंदी चित्रपटात एक छान गीत आहे बघा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत है देश मेरा, ओ भारत देश है मेरा, किसी दार पर किसी घर पर न लगे ताला, ओ भारत देश है मेरा. सिकंदराने ज्याला आक्रमण केलं त्यावेळचा हा चित्रपट आहे, आणि लढायला निघालेल्या दोन राजांच्या तोंडी हे गीत आहे. असा हा आपला देश आणि अशा अज्ञानी अडाणी अंधश्रद्धाळू देशाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे हे पाहत आहेत. आणि हा काय दिवे लावणार? त्यात आलेले प्रतिनिधी व पूर्वीचे बोललेले वक्ते अतिशय विद्वान होते. थोडक्यात स्वामीजींच्या वक्त्याचा कस लागणार होता. स्वामीजींची कोणतीच पूर्वतयारी नव्हती. मार्गावर आलेल्या असंख्य अडचणीवर मात करून आजचा दिवस आलेला होता. स्वामीजींनी एकच केलं, शांतपणे डोळे मिटले आणि मनातून अपार श्रद्धेने आपल्या गुरुरायांचं, रामकृष्ण परमहंसांचं स्मरण केलं आणि ते बोलण्यासाठी उभे राहिले. आणि पहिल्या संबोधनाने स्वामीजींनी सभा परिषद सर्वार्थाने जिंकली, कारण संबोधनच अत्यंत परिणामकारक व सर्वांचे मन वेधून घेणारे होते. पूर्वग्रह दूषित गारुड्यांचा, जादूटोणावाल्यांचा, छाचूवाल्यांचा, भिकाऱ्यांचा देश आणि त्याचा हा प्रतिनिधी, असे सगळे तिथे बसलेले पूर्वग्रहित दूषित श्रोते, अशा हजारो प्रतिनिधींना अंतर्मुख करणारं ते पहिलं संबोधन होत. आणि नंतरच्या विवेचनात दरपोक्ती नव्हती, तर पूर्णपणे स्वदेशी अभिमान, स्वतःच्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान याचा गौरवपूर्ण अभिनिवेशच होता.

आपल्या व्याख्यानाची सुरुवातच मुळी अशी करत होते, लेडीज अँड जेंटलमन्स, सभ्य स्त्री पुरुष हो। स्वामीजींचं प्रारंभीचं पहिलं वाक्यच श्रोत्यांच्या मनाची ठाव घेऊन गेलं आणि एकच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, अरे ज्याला आपण गारुड्यांचा, भिकाऱ्यांचा, अंधश्रद्धेचा, छाचूवाल्यांचा देश म्हणतो, त्या देशाचा प्रतिनिधी एक गौरवाने आपल्या सर्वांशी बंधुभावाचं, भगिनीत्वाचं नातं जोडतोय, अजून कोणती संस्कृतीची महानता पाहिजे? 5 मिनिटं तो आल्बर्ट हॉल टाळ्यांच्या कडकडाने घुमत राहिला, तेवढीच स्वामीजींना उसंत मिळाली आणि त्यांच्या मनाची तयारी झाली। माय ब्रदर्स अँड सिस्टर अशी बंधुत्वाची, ममत्वाची, प्रेमाची, मायेची हा स्वामीजी साथ घालीत आहे, हे त्या मर्यादित अंतर ठेवून वागणाऱ्या लब्ध प्रतिष्ठांना जितकं अनोखं होतं, तेवढंच ममत्वाच्या प्रेमाने, प्रेमाच्या धाग्याने बांधणार होतं। म्हणून तर हा अगदी मनापासून दिलेला टाळ्यांचा प्रतिसाद। त्याच्या पाठोपाठ स्वामीजींच्या जय जयकारानं सारं सभागृह दणाणून गेलं। स्वामीजी पुढे म्हणतात, कारण अमेरिकेतल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो हे संबोधन अजरामर का ठरलं, तर स्वामीजी आपल्या भाषणात म्हणतात, बंधुभाव, आत्मीयता हा हिंदू संस्कृतीचा आणि समाजाचा सहज भाव आहे। इथल्या मातीत, इथल्या अंतरंगात तो पिढ्यान पिढ्या रुजलेला आहे। परिणामी प्रतिदिनी तो विकसित झाल्याने दृढ झालेला आहे, पक्का झालेला आहे। म्हणून स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडलेला सहजोद्गार होता तो, पंढरीची वारी, पंढरपूर, दिंड्या, एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपट फार छान वर्णन केलेलं आहे। राजा पंढरीचा यातून भाविक कोणत्याही वयाचा असो माऊली म्हणूनच संबोधून एकमेकांच्या पाया पडतात। आपल्या धर्मतत्वज्ञानाच्या श्रेष्ठत्वाबद्दल आत्ममग्नतेत बुडालेल्या पाश्चात्य विचारवंताच्या दृष्टीने तो उद्गार, त्याद्वारे प्रगटलेला भाव होता। यापूर्वी त्यांनी तो कधी अनुभवला होता नव्हता, म्हणूनच सर्वांनाच तो अत्यंत अद्भुत आणि विलोभनीय वाटला। त्यांची अनुभूती म्हणून सारे सभागृह, सारा परिसर असमंत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दुमदुमून गेला असो। स्वामीजी आपल्या भाषणात पुढे म्हणतात, हिंदुस्थान एक अत्यंत महान राष्ट्र, अत्यंत प्राचीन पुरातन राष्ट्र, त्या मानाने अमेरिका नवजात, नुकतंच जन्मलेलं राष्ट्र, जगातील अत्यंत प्राचीन अशा भारतीय वैदिक संप्रदायाच्या वतीने मी आपणाला सर्वांना मनापासून, हृदयापासून विनम्र अभिवादन करीत आहे। देश सर्वत्र, देव सर्वत्र आहे, कोणी त्याला ईश्वर म्हणतात, कोणी त्याला अल्लाह म्हणतात, तर आपण त्यांना जीजस म्हणून संबोधतात। सर्वांचेच त्याच्याकडे जाण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत। भिन्न भिन्न धर्मियांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपसात परस्परांबद्दल द्वेष मत्सर पसरवण्याचं मुळीच कारण नाही आणि प्रयोजन तर नाहीच नाही। हे महान तत्व हिंदू धर्मानेच सर्वप्रथम जगास नुसते सांगितले नाही, तर आपल्या कृतिशील आचरणाने ते सिद्ध केले। म्हणूनच सर्व धर्माच्या मातृत्वाचा मान हिंदू धर्माकडे आहे। ज्याप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या अखेर सागरालाच जाऊन मिळतात, तसे सारे सारे धर्म त्या परमेश्वर, श्रेष्ठ परमेश्वराला जाऊन मिळतात। सर्व धर्म व्यापक दृष्टीने एकच आहेत आणि त्या सर्व धर्माचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती एकच आहे, हे हा महान योद्धा संन्यासी परिषदेतील उपस्थितांना आवर्जून सांगत होता, बजावत होता। आत्मा, सोल अमर आहे, अक्षय आहे, सर्व जगात आणि सर्व धर्मातही तो भरलेला आहे। तुम्ही सर्वच अमृतपुत्र आहात, तुम्ही शाश्वत सुखाचे वारसदार आहात, तुम्ही या दयावान प्रभूची लेकरे आहात,
तो सर्वत्र आहे, तो सर्व दूरवर असं म्हणतात आहे. त्याचा वास नाही, त्याचं अस्तित्व नाही, असं भूतलावर एकही ठिकाण नाही. तुम्ही सर्वच मुक्तीचे मोक्षाचे अधिकारी आहात. म्हणूनच बंधूंनो आणि भगिनींनो, उठा, वेकअप, उठा, जागे व्हा, पुढे जा. स्टँड अप, वेकअप, गो अहेड. या आपल्या पहिल्याच ओजस्वी आणि तेजस्वी भाषणाने स्वामीजींनी नुसती परिषद जिंकली नाही, तर साऱ्या अमेरिकेत ते एका रात्रीत सर्वमुखी झाले, आजच्या भाषेत हिरो झाले. ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड. भाषण आटोपताच पत्रकारांचा एकच गराडा त्यांच्या भोवती पडला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. त्यांच्या घोषवाक्याप्रमाणे आनंदी रहा आणि आनंद लुटा. आणि खरंच रेडिओ पुणेरी आवाजावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, माझ्या मायबाप श्रोत्यांनी, आपण खरोखरच आता आनंद यात्रेला सुरुवात कशी केली आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.